ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: पुणेरी आवाज 107.8 FM खुश रहो खुशियां बांटो।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंदवाणी।

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वड म्हणजेच वटवृक्ष. पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा या प्राचीन आणि धार्मिक वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. वडाचं झाड आपल्याला आठवते ते फक्त वटपौर्णिमेला, पण खरं तर हे झाड आपल्याला दशकानुदशके सावली देत असतं. वडाचं झाड एकदा का लावले की त्याची साथ अनेक शतके मिळते. वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं झाड हे कायमच सर्वांना हवं हवंसं वाटतं. या झाडापासून ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होतो, त्यामुळेच पुराणांमध्ये या झाडाचे महत्व राखले जावे म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी वटपौर्णिमेला याचे पूजन करावे असे सांगितलेले आहे. वडाचे मराठी नाव वटवृक्ष असून इंग्रजी भाषेमध्ये बनियान ट्री असे म्हणतात. हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची एक जात आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात, त्यांना पारंब्य असे म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर पारंब्यांना खोडाचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडाचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला न्यग्रोध असेही म्हणतात. हे झाड भारतात सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले म्हणून याला बेंगालेन्सिस, तर बंगाली भाषेत व्यापाऱ्याला बनिया म्हणतात म्हणून या झाडाला बनियन ट्री असे इंग्रजी नाव पडले. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. मित्रांनो, भारतातील काही शहरांमध्ये प्राचीन आणि विस्तीर्ण असे वटवृक्ष आढळतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथील एक वटवृक्ष 2.5 एकर भूमीवर पसरलेला आहे. तर बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कोलकाता येथील शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील विस्तीर्ण पसरलेला वड हा अतिप्रचंड असून त्याच्या छायेत 4 ते 5 हजार लोक सहज बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातील वटवृक्षाचे वय 350 वर्ष आहे. चेन्नई येथील अड्यारच्या थिओसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. पातूरजवळ असलेल्या अंबाशी येथील गावात असलेल्या वड हाही सुमारे 1.5 एकर परिसरात पसरलेला आहे. मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें एकटाइप रेडियो पुनीरी आवाज 107.8 एफएम। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वड म्हणजेच वटवृक्ष। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता ह्यानंतर वडाच्या झाडाचे वर्णन म्हणजेच त्याची पाने, फळे, फुले, खोड आणि मूळ याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चिकयुक्त असते। पाने मोठी, रुंद, गोल, किंचित लांबट असतात। ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ तजेलदार असतात। पाठीमागे मात्र फिकट असतात। हिरवट रंगाची फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत नवरणारी असतात। पुष्कळ वेळा ती फळांप्रमाणे दिसतात, पण तो पुष्पाशय असतो। याची फळे पानांचे देठ आणि खोड यांच्यामध्ये फांदीवर खोडावर येतात। सुरुवातीला ती फळे हिरवी व कठीण असतात, परंतु पिकल्यानंतर लाल व मऊ होतात। वेगवेगळे पक्षी आणि माकडे यांना ही फळे खूप आवडतात। वडाची फळे देखणी असतात, लाल चुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडी जोडीने येतात। फळांमध्ये लहान अळ्या व किडे असतात, त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत। फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो। मित्रांनो, ह्यानंतर सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व वटवृक्षाचे कोणते आहे हे आपण आता जाणून घेऊया। वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे। वटपौर्णिमा हा सण ह्याच झाडाशी संबंधित आहे। सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले। यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते ह्याच वृक्षाखाली। म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे ह्यासाठी हिंदू सुवासिनी स्त्रिया वटवृक्षाला वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात। चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्व वेदात वडाचा उल्लेख आढळतो। कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला, त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले। त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणामध्ये याच्या उत्पत्तीची कथा आहे। वड हा याज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवितात। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन भागात भगवान श्री विष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करत असत अशी पौराणिक कथा आहे। ब्रह्मदेवाचे वड हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे। तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान आहे असे मानतात। ह्यानंतर कृष्णवट ह्या वडाच्या प्रकाराबद्दल जी आख्यायिका प्रसिद्ध आहे त्याबद्दल। कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे। त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ती द्रोणासारखी दिसतात। एके दिवशी गोपाल कृष्ण गायींना घेऊन रानात गेले असता गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रह करून लोणी खाऊ घालू लागल्या। तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला। गोपी, सवंगडी आणि श्री गोपाल एक झाले। हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे द्रोण तयार केले गेले। तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशाच प्रकारची पाने त्या वृक्षास येऊ लागली। त्यामुळेच या वटवृक्षाला कृष्णवट असे नाव पडले आहे अशी आख्यायिका आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वटवृक्ष म्हणजेच वड। विश्रांतीपूर्वी आपण वडाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे, तसेच वडाचे सांस्कृतिक महत्व आणि धार्मिक आख्यायिका याबद्दल माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण वडाचे आयुर्वेदीय उपयोग याबद्दल थोडेसे बोलणार आहोत। श्रोते हो, तापवड किंवा वटवृक्षाचे आरोग्याला होणारे फायदे किती अफलातून आहेत हे तुम्हाला माहित आहे का? परंतु मंडळी, आपल्यापैकी अनेकांना याची कल्पनाच नसते। वडाचे झाड हे केवळ पूजेसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे उपयोगी आहे, तसेच मानवी त्वचेसाठी आणि शरीराच्या अन्य भागांच्या समस्यांसाठी वडाची पाने, फळे, फुले, मूळ, चीक आणि खोडाचा आयुर्वेदामध्ये कशाप्रकारे उपयोग केला जातो याची महत्वाची माहिती याप्रमाणे। मित्रांनो, पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण 712 किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते। वडाच्या झाडाखाली तुम्ही जितका जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन मिळत राहतो। वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होम हवनामध्ये आणि यज्ञामध्ये समिधा म्हणून करण्यात येतो। तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानांमधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो, त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असेही म्हणतात। त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं।

वडाचे झाड सदापर्णी आहे, अर्थात हे झाड कधीच सुकत नाही. वडाचा चीक हा दातदुखी आणि संधिवात यामध्ये तसेच तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो. वड हे केशवर्धक आहे. वडाच्या झाडांमध्ये केसांसाठी पोषक तत्वे असतात, त्यामुळेच याच्या पारंब्या शिककाईमध्ये घालून त्या उकळून थंड केल्यास आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ छान होते. पोटात जंत झाल्यास वडाच्या पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून घेऊन त्याचा रस देण्यात येतो. तसेच आव अथवा अतिसार झाल्यास ताकामध्ये मिसळून हे घेतल्यास लवकर बरे वाटते. विंचवाचे विष काढण्यासाठीही आपण याचा उपयोग करू शकतो. तसेच पायांवर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास वडाचा चीक लावला जातो. श्रोते हो, ताप कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्याचा रस घेतल्यास घाम येऊन ताप उतरतो. शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास वडाची पाने थोडी गरम करून लावल्यास सांधे मोकळे होतात. वडाच्या सालींचा काढा मधुमेहावर गुणकारी ठरतो. कुणाला मधुमेह असेल तर त्यांनी हा काढा नियमितपणे प्यायल्यास मधुमेह दूर होऊ शकतो. दातांमधील वेदना थांबवण्यासाठी वडाची साल उकळून त्याने चूळ भरावी. तसेच शरीरावर जखमा झाल्यास वडाच्या झाडाचा चीक लावल्यास जखमा लवकर भरून निघतात. तर मंडळी, यावरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वटवृक्ष म्हणजेच वड. विश्रांतीपूर्वी आपण वडाचे आयुर्वेदीय उपयोग बघितलेलेच आहेत, परंतु वडाचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत. वडाचा उपयोग चेहरा उजळण्यासाठी, कानांच्या अनेक समस्यांवर, नाकातून येणारे रक्त थांबवण्यावर, उलटीवर, खाजेवर, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, भाजलेल्या जागी, मूत्रविकारांवर, अल्सरवर, तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील केला जातो. परंतु मित्रांनो, हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्याच्या योग्य सल्ल्यानुसारच करावे हे केव्हाही हितावह ठरते. तसं तर वडाच्या झाडामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, याला कोणतेही वैज्ञानिक कारणही नाहीये. परंतु कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रांमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शरीरासाठी अर्थात आरोग्यासाठी उपयोग करत असाल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याचा कोणताही दुष्परिणाम तुम्हाला होऊ न देण्यासाठी ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला जर वडाच्या झाडाची साल, मूळ आणि पानं अथवा चीक यांच्यापासून कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर त्याचा उपयोग त्वरित बंद करा आणि डॉक्टरांकडे वेळीच जा. तर मंडळी, याबरोबरच आपली अक्षयवट म्हणजेच वटवृक्षाबद्दलची, वडाबद्दलची संपूर्ण माहिती येथेच पूर्ण होत आहे. या भागात एवढेच. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत नमस्कार.

0: पुण्याचा आवाज तुमच्या हृदयाचा साते। पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशिया बाटो।
1: पुणेरी आवाज 107.8 FM, वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडियो स्टेशन। खुश रहो खुशियां बांटो।

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.
2: विथ ब्रह्मकुमारीज. नमस्कार. वेलकम टू अवेकनिंग विथ ब्रह्मकुमारीज. वेलकम सिस्टर.
3: ओम शांति.
2: ओम शांति एंड वेलकम टू बीइंग डिवाइन.
3: थैंक यू.
2: आपने बहुत अच्छा होमवर्क दिया.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच, हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा,
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर अपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध,
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला हुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: नमस्कार श्रोते हो, कसे आहात? आणि अब्बुलकीचा प्रश्न, गाणी ऐकताय ना? ऐकायलाच हवी, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेला कार्यक्रम ज्याचं नाव आहे स्वरसंध्या। हा कार्यक्रम तुम्ही ऐकतात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज FM बँड 107.8 MHz वर। आनंदी रहा, आनंद लुटा। श्रोतो, स्वरसंध्या या कार्यक्रमाचा आजचा विषय, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी जी धून तुम्ही ऐकली त्याच्यावर कदाचित तुमच्या लक्षात आला असेल की आजचा भाग जो असणार आहे त्या वाद्यांचं नाव आहे पेटी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये हार्मोनियम असं म्हणतो। चला तर मग ह्याच पेटी या विषयावरती आज आपण अधिक जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहेत, स्टुडिओमध्ये आगमन झालेलं आहे डॉक्टर स्मिता सोनी यांचं।
1: नमस्कार।

0: 1862 साली विक्टर विगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. नंबर 2, असा कोणता मराठी चित्रपट होता ज्याच्यामुळे एक नवीन मराठी अभिनेत्री मिळाली. नंबर 3, 1956 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं. नंबर 5, 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता. असे काही रोचक प्रश्न, रोचक गाणी आणि त्याचबरोबर स्मिताताईंकडनं आपण पेटी म्हणजेच हार्मोनियम याबद्दलची अधिक माहिती जाणून घेणार आहोत. ताई, हार्मोनियम मध्ये जास्त करून हवेचा वापर केला जातो असं तुम्ही मागच्या भागात सुद्धा म्हणाला होतात, तर याबद्दल थोडीशी तुम्ही अधिक माहिती श्रोत्यांना सांगा.
1: तारांचा वापर केलेली तंतुवाद्य म्हणजे वीणा किंवा सतार, रिदमसाठी तालवाद्य म्हणजे तबला ढोलकी, भरीव वस्तूवर आघात करून वाजवलेली घनवाद्य म्हणजे टाळ चिपळ्या, अशी प्राथमिक माहिती आपण मागच्या भागात ऐकली. अशी वाद्य ज्याच्यात हवेचा वापर केला जातो त्यांना सुशीर वाद्य किंवा विंड इन्स्ट्रुमेंट असं म्हणतात. हार्मोनियम अर्थात पेटी किंवा संवादिनी हे एक असंच सुशीर वाद्य आहे बरं का. पेटीमध्ये भात्यानी हवा ओढून सुरांचं स्पंदन निर्माण केलं जातं. पेटीच्या बॉक्सच्या आतमध्ये धातूच्या सुरांच्या पट्ट्या असतात. त्यांची फ्रिक्वेन्सी म्हणजे कंपन संख्या ही आधीच सेट केलेली असते, त्यामुळे तिथे हवेचा आघात झाला की बरोबर तोच सूर ऐकू येतो. यामुळे पेटीवरच्या कीज किंवा स्वरपट्ट्या या बरोबर दाबल्या तर पेटी बेसूर होण्याची शक्यताच राहत नाही, ती ट्युनिंगनुसार नेहमी सुरेलच वाजते. म्हणून नवीन वादकांना पेटी वादन हे थोडंसं सोपं वाटतं. अर्थात हार्मोनियम मधले जगप्रसिद्ध कलाकार पंडित अप्पासाहेब जळगावकर, पंडित पुरुषोत्तम वालावलकर, पंडित तुळशीदास बोरकर यांनी या वाद्याला जागतिक कीर्तीला नेऊन पोचवलंय बरं का. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे हे पण उत्तम हार्मोनियम वाजवायचे बरं का. पण ऋषी, एखादं प्रसिद्ध गीत ज्याच्यात संवादिनीचा भरपूर वापर केलाय असं श्रोत्यांना ऐकव ना.
0: नक्कीच श्रोतो, त्यांनी पण आग्रह केलाच आहे आणि तुमचा पण आग्रह नक्कीच असणार यात काही शंकाच नाही. त्यामुळे आता लगेच आपण आपल्या पहिल्या गाण्याकडे आपण आता वळणार आहोत. कार्यक्रम दुसऱ्या भागातल्या पहिल्या गाण्याकडे आता आपण वळूयात. श्रोतो, संगीत नाटक हे महाराष्ट्राचे वैभव, त्यातील एक खणखणीत नाणे म्हणजे नांदी. नांदी म्हणजे ईश्वराचे स्तवन. भगवान शिवशंकराच्या या सर्व रूपांमध्ये भारतीय शिल्पकारांचे, कलाकारांचे आणि भक्तांचे एक आवडते रूप म्हणजे नृत्यमग्न शिवांचे म्हणजेच नटराजाचे. शिवांची जी विविध रूपे आहेत त्यापैकी नर्तक रूपात नटराज असे म्हणतात. नट म्हणजे संस्कृतमध्ये नृत्य करणे आणि नटराज म्हणजे सर्व नटांचा म्हणजेच नर्तकांचा राजा. याच नटराजाला स्मरण करून कुठल्याही नाटकाची सुरुवात आपण करत असतो आणि त्याला सांगत असतो की आम्ही तुला वंदन करतो, तू आमच्या कार्यक्रमात येणाऱ्या सर्व विघ्नांचे हरण कर. आणि याच तत्वावर आधारित आपण आता हे पुढचं सुरेख असं नाट्यसंगीत ऐकणार आहोत. ते आहे संगीत मानपमान या नाटकामधलं प्रसिद्ध असलेलं नांदी. श्रोत्यांनी ओळखलं सुद्धा असून मी कोणत्या नांदीबद्दल बोलतोय, तर नांदी आहे नमन नटवारा. याचे गीतकार आहेत कृप र खाडीलकर, संगीतकार आहेत गोविंदराव टेंबे आणि स्वरसाद सडवलेला आहे पंडित राम मराठे, प्रसाद सावकार आणि भालचंद्र पेंढारकर. चला तर मग ऐकूयात नांदी आणि आजच्या पेटी ह्या सुरेख भागाची सुरुवात देखील आपण याच नांदीने करणार आहोत. चला तर मग ऐकूयात संगीत मानापमान मधली ही प्रसिद्ध नांदी.

0: ताई आता श्रोत्यांना आपण दोन गाणे ऐकवली. त्याच्यातलं पहिलं गाणं म्हणजे कार्यक्रमाच्या आधी एक आपण पेटीचा तुकडा वाजवला आणि आत्ता हे एक नाट्यसंगीत आपण श्रोत्यांना ऐकवलं. तर माझ्या मते ताई की पहिला जो आपण सुरुवातीला जे आपण एक धून ऐकवली ती मला वाटतं हातपेटीची मला वाटतं होती आणि नाट्यसंगीतामध्ये जास्त करून पायपेटी वापरली जाते. तर नेमका ह्या दोघांमधला काय फरक आहे जरा तुम्ही श्रोत्यांना सांगाल का?
1: नाट्यसंगीतात वाजवली जाते ती पायपेटी, त्याला फूट पंप हार्मोनियम असं म्हणतात, यालाच रीड ऑर्गन म्हणून पण ओळखतात. तिला पेडीलसारखी रचना असल्यामुळे हवा भरण्याचे काम पायाने केले जाते, त्यामुळे वादकाचे दोन्ही हात हे स्वर वाजवायला वापरता येतात. याचा आकार मोठा असून अनेकदा चार सप्तकं असतात. एकाच वेळी दोन स्वर वाजवणं शक्य असल्यामुळे हिचा आवाज जास्त भरीव येतो. स्वर्गीय चंद्रशेखर देशपांडे किंवा पंडित राजीव परांजपे

0: यांनी वाजवलेली ऑर्गन खूपच प्रसिद्ध आहे. आपण मोठ्या प्रमाणात ऐकतो ती हातानी भाता ओढण्याची पेटी. यात एक हात भाता ओढायला गुंतला असल्यामुळे उरलेल्या दुसऱ्या हातानी स्वर वाजवले जातात. सध्या पंडित प्रमोद मराठे, श्रीयुत सुरेश फडतरे, केदार परांजपे, सचिन जांभेकर अशी नावं सुमधूर पेटी वाजनासाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. पेटीनी संगीतप्रेमींना थिएटर आणि सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आकर्षित केले बर का. कुंदन या सिनेमातलं एक गीत आपण आता ऐकूया.
1: आताही तुम्ही खूप छान माहिती सांगितली आणि जो चित्रपटाचं नाव सांगितलं तो त्याच चित्रपटातला आजच्या या भागातलं दुसरं गीत आम्ही तुम्हाला आता ऐकवणार आहे. 1955 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1862 साली विक्टर ह्युगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. तिथं 1955 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं कुंदन. कुंदन हा चित्रपट 1862 साली विक्टर ह्युगोच्या यांनी लिहिलेल्या एका फ्रेंच कादंबरीवर आधारित होता. त्या कादंबरीचं नाव होतं लेस. त्या कादंबरीचे नाव होते लेस मिसरेबल्स. आता आपण जे गाणं ऐकणार आहोत त्या गाण्याची सुरुवात ओम लक्ष्मी हॉटेल मालिक जोखूराम असा लिहिलेला फलक पेटीला लटकून पेटी वाजवत गाणे म्हणत अशी सुरुवात या गाण्याची झालेली आहे. गाण्याचे बोल आहेत आओ हमारे हॉटेल में. हे असे सुरेख छान गाणं कुंदन या चित्रपटामधलं आता आपण ऐकणार आहोत.

0: मागच्या प्रश्नाचं उत्तर देत तुम्ही म्हणला होता की पेटी यांनी सगळ्या संगीत प्रेमींना नेहमीच आकर्षित केले असं तुम्ही उल्लेख त्याच्यामध्ये केला होता. पण पूर्वीची जी काही पेटी होती त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्रीय संगीतामध्ये त्याचा वापर कुठेतरी कमी प्रमाणात आढळला होता असं ऐकवत आहे. तर पूर्वी त्याला मान्यता नव्हती का, काय म्हणणं आहे त्याच्यावर?
1: कसं आहे ना की पेटी हे काही प्राचीन वाद्य नाही बरं का. सुमारे 2 शतकांपूर्वी युरोपमध्ये पेटीचा शोध लागला. आपल्यावर इंग्रजांचं राज्य असताना हे वाद्य भारतात आलं. तेव्हा असा एक मुद्दा प्रचलित होता की या वाद्याला भारतीय संगीतात जी सलगता किंवा कंटिन्युएटी लागते ती नाहीये. कारण एक एक सुराची पट्टी बोट ठेवून वाजवली जाते आणि नीट वाजवता आली नाही तर तुटक तुटक असे सूर ऐकू येतात. शिवाय हे आपलं वाद्य नाही, इंग्रजांचं वाद्य आहे असा पण एक विचार होता बरं का. अर्थात तो विचार लवकरच कालबाह्य झाला आणि पेटींनी शास्त्रीय संगीतात मानाचं स्थान पटकावलं आणि हार्मोनियमला शास्त्रीय संगीतातलं वाद्य म्हणून मान्यता द्यायची नाही असा अजबच विचार आता मात्र अजिबात बघायला मिळत नाही.
0: चला तर मग ऐकूया आजच्या ह्या भागातलं तिसरं गाणं. श्वेतो, हे जरी मी आता इथे सांगितलं असलं तरी सुद्धा तुम्ही मला एक नम्र विनंती करायची की हे गाणं आम्ही ऐकवायचे. मला तुम्हाला नम्रपणे ते मला नमूद करायचं आहे की मी जरी असं म्हणालो असलो तरी सुद्धा तुम्ही हे जे गाणं आम्ही आता तुम्हाला ऐकवणार ते एक जस्ट करमणूक म्हणून किंवा हार्मोनियमचा कशा पद्धतीने याच्यामध्ये या गाण्यामध्ये वापर केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हे गाणं या कार्यक्रमामध्ये आजच्या भागामध्ये आम्ही याचा समावेश केला गेलेला आहे. त्यामुळे मी कोणीही दुखून जाऊ नका, फक्त आणि फक्त एन्जॉयमेंट या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही हे गाणं ऐका. श्रोतो, नियती आणि देवाचे खेळ पण खूप अजब असतात. कधी कधी असं वाटतं की ते आपली कायम परीक्षा बघत असतो. म्हणूनच तर कधी कधी जे लबाड लोक असतात ते आपल्या लबाडीने मोठे मोठे इमले बांधतात आणि गरीब आणि प्रामाणिक आजही दारोदारी धक्के खातोय. हीच परिस्थिती जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटामधलं ह्या आम्ही आता पुढचं गाणं जे ऐकणार आहोत त्या गाण्यामध्ये आहे. नदी माडगुळकर यांचे अप्रतिम शब्द आणि सुधीर फडके म्हणजेच बाबूजी यांचे तितकेच ताकदीचे स्वर आणि चाल हे गाण्याला आजही रसिकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. श्रोतो, मी सुरुवातीला असा प्रश्न तुम्हाला विचारला होता की असा कोणता चित्रपट होता ज्या चित्रपटामुळे एका अभिनेत्रीची मराठी कारकीर्द सुरू झाली तोच हा चित्रपट जगाच्या पाठीवर आणि त्या अभिनेत्रीचं नाव होतं सीमा देव. आणि मला इथे आवर्जून सांगा असं वाटतं की हे गाणं किंवा ह्या चित्रपटातलं एखादं गाणं आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये घ्यावं ही आमची मनापासूनची इच्छा होती. कारण नुकतंच सीमा देव ह्या आपल्यात निघून गेल्यात आणि त्यांची आठवण म्हणून हे गाणं आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. गाण्याचे बोल आहेत उद्धवा आजोब तुझे सरकार.

0: मित्रांनो, हे गाणं ऐकून तुमचा मूड नक्कीच गंभीर झाला असेल, नाही का? तर ताई, मला ह्याच अनुषंगाने मला पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे ताई, की हे आता पण गंभीर झाला असेल लोकांचा मूड, तर आणखीन कोणते मूड आहेत की जे आपण पेटीवरती ऐकू शकतो, काय सांगा त्याच्यावर?
1: ऋषी, आपण मागच्या भागात पाहिलं होतं की संगीतातून मनावर कसा परिणाम होतो. ध्वनीची लहर अर्थात साऊंड वेव्ह ही ऐकणाऱ्याच्या मनावर स्पंदन निर्माण करते आणि त्या स्पंदनांमधून नवरस निर्माण होतात. उदाहरणार्थ, आई आणि बाळाचं प्रेम व्यक्त करणारा वात्सल्य रस, भक्ताचं परमेश्वरावरचं प्रेम व्यक्त करणारा भक्तीरस आणि स्त्री पुरुषांमधील प्रेम व्यक्त करणारा शृंगार रस, हे सगळे रस आपल्याला पेटीवरनं नक्की दाखवता येतील. जसं की आता या गाण्यामध्ये ऐका ना.
0: श्रोतो, त्यांनी इथे अर्धवट सोडलेलं आहे, आता ते पुढचं जिम्मेदारी माझी पुढचं पूर्ण करायची. आता आपण जातोय आपल्या ह्या दुसऱ्या भागातल्या चौथ्या गाण्याकडे. श्रोतो, 1956 साली वर्षी झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो अभिनेत्री वहिदा रहमान यांनी ह्या चित्रपटामधनं हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केलं होतं? श्रोतो, 1956 साली CID हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि ह्याच चित्रपटामधून आपल्या अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हिंदी सृष्टीमध्ये पाऊल टाकलं होतं. श्रोतो, वहिदा रहमान या गुरुदत्त यांना गुरु मानायच्या. रहमान यांच्या अभिनयाने हिंदी चित्रपट निर्माते गुरुदत्त यांचे लक्ष वेधून घेतले. गुरुदत्त यांनी वहिदा रहमान यांना मुंबईला आणले आणि CID या क्राईम थ्रिलरमध्ये त्यांना कामिनीची भूमिका दिली आणि वहिदा रहमान यांचा हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण झाले. गाण्याच्या सुरुवातीला एक व्यक्ती खांबाला टेकून पेटी वाजवत आहे आणि एक काळ्या रंगाच्या सलवार कमीज मध्ये त्या काळची मशहूर डान्सर म्हणजेच शीला वाज या पेटीच्या संगीतावर नाचत आहेत. अशी ही सुरुवात या गाण्याची आहे. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल मी कोणत्या गाण्याबद्दल म्हणतोय. गाण्याचे बोल आहेत, लेके पहिला पहिला प्यार. चला तर मग ऐकूयात 1956 सालच्या CID या चित्रपटामधलं गीत.

तो 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, याबद्दल मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु एका क्षणभर विश्रांतीनंतर. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्झवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: श्रोतो, क्षणभर विश्रांतीनंतर मी आरजे ऋषी आणि
3: डॉक्टर स्मिता सोवनी
2: तुमचं सगळ्यांचं पुनश्च स्वरसंध्या या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। हा कार्यक्रम तुम्ही ऐकत आहात फक्त आणि फक्त पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा आनंद लुटा। ताई, आपण विश्रांतीला जायच्या आधी श्रोतांना जे आपण प्रश्न केले त्यामध्ये तुम्ही पेटी संदर्भातली माहिती दिली, पेटीचे कोणते प्रकार असतात त्याच्या संदर्भात तुम्ही श्रोतांना सांगितलं, त्याच्यानंतर आपण श्रोतांना सांगितलं की चा कसा गंभीरपणे होतो आणि मूड कसा बदलू शकतो याच्या संदर्भात तुम्ही श्रोतांना माहिती सांगितली। आता आपण पुढे आपण जातोय कार्यक्रमाच्या की ताई, मला आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की हे सगळं करत असताना जसं तुम्ही म्हणलात की प्रेम सुद्धा आता बऱ्याच लोकांचा अतिशय महत्वाचा जीवाचा भाग असतो, तर प्रेम यशस्वी नाही झाले तर दुखलेल्या जीवाला तुम्ही कोणते गाणे सुचवाल?
3: ऋषी, म्युझिक थेरपीमध्ये क्लायंटची हिस्ट्री, त्यांची आवडती वाद्य, आवडते गायक वादक यांची आधी आपण माहिती करून घेत असतो, तसंच त्यांच्या मानसिक अवस्थेची माहिती करून घेत असतो। पण श्रोत्यांना थोडासा

0: आज यावा म्हणून इथे सांगता येईल की कोंडलेल्या भावना मोकळ्या करण्यासाठी करुण रसाची गाणी ऐकवता येतील. यामुळे काय होईल की अश्रूंना वाट मोकळी होईल किंवा अशी भावना पण निर्माण होईल की प्रेमात असफल झालेले आपण एकटेच नाही, इतर लोक जसे या धक्क्यातून सावरले तसे आपण का नाही बरं सावरणार.
1: वा ताई, तुम्ही खूप छान माहिती श्रोत्यांना सांगितली. तर आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या पाचव्या गाण्याकडे आपण आता वळणार आहोत. 1963 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1962 साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपटाचा रिमेक होता? तर तो 1963 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होतं दिल एक मंदिर. आणि हा चित्रपट 1962 साली प्रदर्शित झालेल्या नेंजिल और आलायम या तमिळ चित्रपटाचा रिमेक होता, ज्याचे दिग्दर्शन सी व्ही श्रीधर यांनीच केले होते. आणि ह्या दिल एक मंदिर ह्या चित्रपटाचं सुद्धा दिग्दर्शन श्रीधर यांनीच केले होते. हा चित्रपट खूप हिट ठरला आणि 1963 सालच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या यादीत पाचव्या स्थानावर होता. चला तर मग ऐकूयात दिल एक मंदिर ह्या चित्रपटातलं हे गीत. गाण्याचे बोल आहेत यादना जाए बीते दिनों की.

0: आताही आपण बरेचदा काही काही चित्रपटांच्या गाण्यामध्ये आपण बघतो की हिरो किंवा हिरो जो असतो तो हातामध्ये एक पेटी वाजवतो, जसं अमर अकबर अँथनी मध्ये आपल्याला दिसलेलं आहे. आणखीन काही जुन्या चित्रपटांमध्ये सुद्धा अशा टाईपचं आपल्याला दृश्य दिसलेलं आहे की तो हिरो जो असतो तो हातामध्ये एक वाद्य वाजवत असतो आणि ते जरासं आपल्याला पेटीसारखं दिसतं, तर त्याला नक्की काय म्हणतात आणि त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय माहिती असेल तर श्रोत्यांना तुम्ही सांगाल का?
1: ओ, त्याचा अकॉर्डियन, त्याला एरोफोन म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. ते सुद्धा हवेच्या दाबाने वाजणाऱ्या सुरांचंच बनलेलं असतं, म्हणजे विंड इन्स्ट्रुमेंट. आपण कित्येक हिंदी सिनेमामध्ये अकॉर्डियन बघितलंय, ते ऑर्केस्ट्रामध्ये. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, या गाण्यात सुरुवातीला शम्मी कपूर यांच्या हातात हे अकॉर्डियनच दिसतं. कर्सी लॉर्ड, जगदीश श्रीवास्तवा ही नावं अकॉर्डियनसाठी अगदी सुप्रसिद्ध आहेत. आर डी बर्मन, शंकर जयकिशन, नौशाद, ओपी नय्यर यांनी अकॉर्डियनचा भरपूर वापर केलेला दिसतो. याची खासियत अशी आहे ना की त्या ऐकणाऱ्याचा मूड किंवा त्याच्या मनाच्या वृत्ती या लगेच प्रफुल्लित होतात, म्हणजे मरगळलेपणा जाऊन ताजे तवानेपणा वाटतो. ऐका
0: श्रोतो, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या 6व्या गाण्याकडे आता आपण म्हणणार आहोत. श्रोतो, 1956 साली प्रदर्शित झालेला असा कोणता हिंदी चित्रपट होता जो 1934 सालच्या एका अमेरिकी चित्रपटाचा रूपांतरित होता? 1956 साली एक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्याचं नाव होते चोरी चोरी. चोरी चोरी हा चित्रपट 1934 साली एका अमेरिकी चित्रपटाचा रूपांतरित केला होता. त्या चित्रपटाचं नाव होतं इट हॅपन वन नाईट. अशा या अमेरिकी चित्रपटाचं नाव होतं जो 1934 साली प्रदर्शित झाला होता. नरगिस आणि कपूर यांचा मुख्य भूमिका असलेला हा शेवटचा चित्रपट होता. आपण आता जे गाणं ऐकणार आहोत त्याच्या सुरुवातीचा सीन, हिरोईन दारामध्ये उभे आहे आणि हिरो चालत चालला आहे आणि वाद्य सुरू झाल्यावर हिरोईनचा हसरा चेहरा करून गाणं म्हणायला सुरुवात करत आहे. हिरो म्हणजे अर्थात राज कपूर आणि हिरोईन म्हणजेच अर्थात नरगिस. कदाचित श्रोत्यांनी ओळखलं असेल की मी कोणत्या गाण्याबद्दल बोलतोय. गाण्याचे बोल आहेत आजा सनम मधुर चांदनी में हम. ऐकूयात चोरी चोरी या चित्रपटामधलं पुढचं गीत.

0: तर आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे येतोय आणि मला आता शेवटचा प्रश्न मला ताईंना असा विचारायचा आहे की ताई मगासपासून तुम्ही प्रत्येक वेळेला संवादिनी संवादिनी हा शब्द वापरलात, तर संवादिनी म्हणजे नेमकं काय याच्याबद्दल तुम्ही जरा श्रोत्यांना सांगाल का?
1: ठीक आहे ऋषी, संवाद म्हणजे दोन जणांमधला डायलॉग, चर्चा किंवा गप्पा पान. आपण आपल्याशीच गप्पा नाही मारू शकत, तिथे दोन व्यक्ती लागतात. पेटीचं तसंच आहे, ती जेव्हा दुसऱ्या कलाकाराला साथ करत असते तेव्हा ती स्वतः सगळी मैफल ही खाऊन टाकत नाही, दुसऱ्याला व्यक्त होण्यासाठी भरपूर चान्स देते, पण त्याची पाठ राखण मात्र बरोबर करते. त्याची साथ करताना योग्य वेळी स्वतःला व्यक्त केल्याशिवाय राहतही नाही, म्हणून ती संवादिनी, तो दोन कलाकारांमधला संवाद. पण जेव्हा ती स्वतः मुख्य वाद्य म्हणून सोलो परफॉर्मन्ससाठी पुढे येते तेव्हा ती स्वतःचं तेज झाकून ठेवत नाही. नादब ब्रह्माला गवसणी घालायला ही संवादिनी अजिबात कमी पडत नाही. पुन्हा हिचा संवाद सुराला पक्का, म्हणूनच मोठे मोठे शास्त्रीय गायक चांगल्या संवादिनी वादकांबरोबर कार्यक्रम करायला खूप उत्सुक असतात. तबलावादक सुद्धा संवादिनीच्या ताला सुराचा लहरा घेऊनच स्वतःला व्यक्त करतात. अगदी लोकनाट्य वग लावणी गायक सुद्धा पेटीची साथ सोडत नाहीत. आणि दुसरीकडे भक्ती रसात नाणारे बुवा कीर्तनात सुद्धा पेटीचीच जोड मागतात. त्यामुळे नुसते पेटी म्हणण्यापेक्षा तिला संवादिनी म्हणणे हे अधिकच संयुक्तिक वाटते, नाही का?
0: तो आता आपण पुढचं गाणं ऐकणार आहोत, ते दिल ही तो है या चित्रामधलं अतिशय प्रसिद्ध झालेलं गाणं. गाण्याचे बोल आहेत निगाहे मिलाने को जी चाहता है.

0: श्रोतो, आता आपण शेवटच्या गाण्याकडे आपण आता येत आहोत. तत्पूर्वी तुम्हाला आमच्या या नवीन कार्यक्रमाबद्दल काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवायच्या असतील तर आमचा हा मोबाईल क्रमांक व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचू शकणार आहात. तर आता मग मी तुम्हाला आमचा मोबाईल क्रमांक तुम्हाला देतोय, तो तुम्ही लिहून घ्या. आमचा मोबाईल क्रमांक आहे 7414999185. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 7414999185. आता तुम्हाला मी शेवटच्या गाण्या शेवटचा एक सुरेख असं नाट्यसंगीत, कारण आपण आजच्या भागाची सुरुवात आपण एका नांदीने केली होती, तर आजच्या भागाचा शेवट आपण एका सुरेख अशा नाट्यसंगीताने करतोय. आपण आधी बोलल्याप्रमाणे महाराष्ट्राला संगीत नाटकाची खूप मोठी परंपरा आहे. या संगीत नाटकातील संगीतातून अनेक भावभावना रसिकांपर्यंत पोहोचवण्यात येतात. मग ती भावना रौद्र असो, प्रेमाची असो किंवा दुःखाची असो, ती सहज रसिकांच्या मनाचा ठाव घेतात. असंच एक गीत म्हणजे वधू परीक्षा या संगीत नाटकामधलं हे पुढचं गीत. हे गीत श्रीपाद कृष्ण कोलटकर यांनी लिहिलेलं आहे. याचे गीतकार आहेत वजेबुवा. वजेबुवा यांनी मालकंस रागामध्ये ह्या गीताची चाल बसवलेली आहे आणि अजित कडकडे यांनी स्वरसाद सडलेला आहे. आणि या गाण्याचे बोल आहेत प्रेमा तिच्या उपमा नोहे. अतिशय सुरेख नाट्यसंगीत. आणि याच नाट्यसंगीत हे तुमच्यासाठी खास सोडून जातोय. आपण पुन्हा पुढच्या भागामध्ये नवीन वाद्यांचं पुन्हा आम्ही तुम्हाला भेटायला येणारच आहोत. तोपर्यंत मला म्हणजेच आरजे ऋषीला आणि
1: डॉक्टर स्मिता सोवनी
0: यांना निरोप द्या. धन्यवाद. ऐकत रहा पुणेरी आवाज 107.8 मेगाहर्ट्सवर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: खुशी को निरंतर बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के प्रेरणादायी विचार।
1: जैसे गुस्सा एक एनर्जी है, खुशी भी एक एनर्जी है। जैसे कोई मुझे गुस्सा नहीं दिला सकता, वैसे कोई मुझे खुशी भी नहीं दिला सकता। ये एक एनर्जी है जो मेरे अंदर है, और बाहर की कोई भी फिजिकल चीज, एक कार, एक बंगलो, एक डेजिग्नेशन, वेरी बिग सैलरी फिगर या एक व्यक्ति, वो मेरे अंदर उस एनर्जी को नहीं क्रिएट कर सकता है। दैट एनर्जी कैन ओनली बी क्रिएटेड बाय मी। बट व्हाट आई डू इज कि उस चीज को लेकर आई कैन क्रिएट दैट एनर्जी। ये लैपटॉप है, तो लैपटॉप मेरे अंदर हैप्पीनेस नहीं क्रिएट कर सकता। ये एक फिजिकल चीज है, ये एक एनर्जी है। ये फिजिकल चीज उस एनर्जी को नहीं क्रिएट करता, बट द थॉट दैट आई क्रिएट, नाउ आई हैव अ लैपटॉप, यू नो, ये थॉट जो क्रिएट कर लिए, ये थॉट वो पॉजिटिव एनर्जी को क्रिएट कर देता है। तो सबसे पहली रियलाइजेशन ये है कि कोई भी बाह्य चीज या व्यक्ति उस फीलिंग को नहीं क्रिएट कर रहा है, मेरी अपनी थॉट्स, क्योंकि हमने चेन में देखा कि थॉट गिव्स राइज टू फीलिंग, नथिंग एल्स। कोई भी और चीज वो फीलिंग नहीं क्रिएट कर सकती है। तो नाउ इट्स इन माई हैंड कि लैपटॉप लाने के बाद मैं उस अच्छी फीलिंग को क्रिएट करूं, या बिना लैपटॉप के भी उसको क्रिएट कर दूं, या वेट करती रहूं, एक साल सेव करती रहूं कि जिस दिन लैपटॉप आएगा तब वो अच्छी वाली फीलिंग क्रिएट करूं। यू नो, इट्स इन माय हैंड कि मैं कितना देर खुश रहना चाहती हूं। डू आई वांट देन, नाउ व्हाट हैज हैपेंड, हैप्पीनेस वी हैव मेड इट वेरी टेम्पररी, कि ये होगा तो खुशी। दैट्स बिकॉज जब वो चीज होती है, हम अपने आप को उस तरह की अच्छी थॉट्स देते हैं, अच्छी फीलिंग आती है। लेकिन जब हमें समझ में आ जाता है कि ये मेरी अपनी क्रिएशन है, एंड आई कैन क्रिएट इट व्हेन, वेयर एवर एंड फॉर हाउ एवर लॉन्ग आई वॉन्ट, सो देन इट्स माई चॉइस। सो नाउ इट्स योर चॉइस, आप जितनी देर खुश रहना चाहते हैं, क्रिएट इट।
0: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: नमस्कार, मी वर्षा उसगावकर, तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
3: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना।
4: आज पुरानी बड़ी सुहानी,
3: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी।
5: रसिक श्रोत्यांनो नमस्कार, मी धनंजय कुलकर्णी, बात पुरानी बड़ी सुहानी या रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनल वरून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, नुकतच ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक बासू चटर्जी यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता आपल्यापर्यंत पोहोचलीच असेल। मागच्या आठवड्यातच गीतकार योगेश यांचं देखील निधन झालं। योगेश यांनी बासू चटर्जी यांच्या बऱ्याच चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती, आणि नुकतंच बासूंचं निधन झालं। चित्रपट रसिकांना लागोपाठ या दोन दुःखद बातम्यांना सामोरं जावं लागलं। बासू चटर्जी यांच्या कारकिर्दीविषयी बोलताना वारंवार हे सांगितलं जातं की त्यांच्या चित्रपटाचा जॉनर वेगळा होता। काय होता जॉनर हा? त्यांच्या चित्रपटांची वैशिष्ट्ये काय होती? त्यांच्या चित्रपटातल्या चित्रीकरणाच्या वेळेची वैशिष्ट्ये काय होती? या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत। मित्रांनो, बासू चटर्जी हे चित्रपट दिग्दर्शक होण्यापूर्वी ब्लिट्स या इंग्रजी साप्ताहिकामध्ये कार्टुनिस्ट म्हणून काम करत होते, त्यामुळे त्यांच्याकडे एक समाजातील घटनांकडे एक तिरप्या नजरेने पाहायची त्यांना सवय होती। यातून त्यांच्या अनेक कथानकांना, अनेक चित्रपटांना या त्यांच्या पेशातून आपल्या समोर आणता आलं। मित्रांनो, बासू चटर्जी यांनी चित्रपट बनवताना कायम मध्यम वर्ग किंवा त्यांचे सुख दुःख हा विषय समोर ठेवला। म्हणजे कसं पहा, रजनीगंधा असेल, छोटीशी बात असेल, खट्टा मिठा असेल, चिच्चोर असेल, या चित्रपटामध्ये सर्वसामान्य तुम्हा आम्हाला भेडसावणाऱ्या समस्या आहेत. प्रश्न छोटे असतात, उत्तरं छोटी असतात, त्याचं सोल्युशन देखील मिळत असतं. पण हा जो प्रवास असतो समस्येपासून समाधानापर्यंत जाण्याचा, हा प्रवास इतक्या सुंदर रीतीने इतक्या बारकाईने वासुदांच्या चित्रपटातून असायचा की ते सिनेमे लोकांना आपलेसे वाटायचे. मला वासुदांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं वाटतं की 70 दशक हे तसं मारधाडाचं दशक होतं. अमिताभ बच्चन या सुपरस्टारचा जन्म झाला होता, त्याच्या चित्रपटांना बेफाम यश मिळत होत. अशा अवस्थेत अशा परिस्थितीत देखील वासुदा यांनी मारधाड विरहित सेक्स ऍक्शन विरोधी शुद्ध करमणूक देणारे संपूर्ण कुटुंबाला मनोरंजन करणारे असे मध्यम मार्गी चित्रपट बनवले, चित्रपट दिग्दर्शित केले. या चित्रपटातून तुम्हा आम्हाला आमच्या जवळपास घडणाऱ्या घटना आपण रुपेरी पडद्यावर पाहत आहोत असं वाटत होतं. मला वाटतं वासुदांचं यश हे नेमकं हेच होत. या वासुदांचा चित्रपटातला प्रवेश मोठं गमतीशीर झाला. वासुदांचे मित्र होते कवी शैलेंद्र. कवी शैलेंद्र यांनी 1966 साली तिसरी कसम हा चित्रपट बनवत होते. यावेळी वासु चटर्जी ब्लिट्स या मासिकामध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते. वासुदांना देखील चित्रपट या कलेची पहिलेपासून आवड होती. विशेषतः बायसिकल थीप्स, पाथर पांचाली या चित्रपटांनी त्यांच्यावर मोहिनी टाकली होती. असे चित्रपट आपण देखील बनवू शकतो असं कुठेतरी त्यांच्या मनाला वाटत होतं. या पॅशन मधूनच त्यांनी शैलेंद्रकडे आपली शागिर्दी सुरू केली. तिसरी कसम या चित्रपटामध्ये या चित्रपटाचे दिग्दर्शक वासु भट्टाचार्य होते, त्यांच्या असिस्टंट म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. यानंतर सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी देखील त्यांनी पटकथा लिहिली आणि दिग्दर्शनात सहभाग घेतला. या दोन मातब्बर दिग्दर्शकांकडे तसेच हिट चित्रपटांकडे काम केल्यानंतर वासुदांनी आपला पहिला चित्रपट सारा आकाश हा 1969 साली तयार केला. हा चित्रपट कृष्णधवल होता. अतिशय भावस्पर्शी अशी कथा त्या चित्रपटाला लावली होती. वासुदांनी यानंतर जेवढे काही सिनेमे बनवले असते त्या सर्व सिनेमांचे कथानक अतिशय सुंदर होते. कथा जर चांगली असेल, मूळ कथा जर चांगली असेल, तर चित्रपट बनवायला त्रास होत नाही असं वासुदांचं म्हणणं होतं. वासुदा त्याचप्रमाणे पटकथेवर विशेषतः लक्ष द्यायचे. बंदिस्त पटकथा असेल तर चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडतो हा त्यांचा होरा होता आणि तो खराही होता. मित्रांनो, वासुदांची पुढील काल

ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बासू चटर्जी यांच्या चित्रपट शैलीबद्दल आपण आज बोलत आहोत. बासूदांनी 1969 साली पहिला चित्रपट दिग्दर्शित केला, सारा आकाश. या चित्रपटात कथानक अतिशय मनाला भावणारे असे होते, म्हणजे धाकट्या बहिणीचे लग्न होत नाही हुंड्यामुळे, म्हणून धाकट्या भावाचे लग्न करून आलेला हुंडा त्या मुलीच्या लग्नात वापरायचा, असा जुगार या सिनेमात होता. ही खरं तर एक मजबुरी होती, पण हे देखील फार सुंदर रीतीने बासू चटर्जी यांनी दाखवलं. 1971 साली राजश्री पिक्चर्सच्या पिया का घर या चित्रपटाला बासूदांनी दिग्दर्शित केलं. वस्तुतः हा सिनेमा आपल्या मराठी कथाकार व पु काळे यांच्या कथानकावर आधारित होता. याच कथानकावर 1 वर्षापूर्वी मराठीमध्ये मुंबईचा जावई हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि खूप हिट झाला होता. याचाच हिंदी अवतार बनवताना बासूदांनी अनिल धवन आणि जया भादुरी या जोडीला घेतले. या चित्रपटातील गाणी लक्ष्मीकांत पॅगळा यांनी स्वरबद्ध केली होती. चित्रपटाचं कथानक वपू काळेंचं असल्यामुळे मुंबईशी रिलेटेड होतं. छोट्या जागेमध्ये नवविवाहितेची होणारी कुचंबणा फार सुंदर रीतीने त्यामध्ये दाखवली होती. मुंबई महानगरी, तिथे जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, जागेसाठीचा संघर्ष, सगळ्या गोष्टीचा संघर्ष फार सुंदर रीतीने आणि काहीस विनोदी शैलीने. ती विनोदी शैली बासूदांकडे ते कार्टुनिस्ट असल्यामुळे आली होती, त्यामुळे हा चित्रपट देखील सुपरहिट ठरला. आपण आता ऐकूयात याच चित्रपटातील एक गीत.

ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाच पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण ऐकत आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज. मित्रांनो, बासू चटर्जी यांनी 1973 साली उस पार नावाचा एक चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाला मात्र दुर्दैवाने फारसे यश लाभलं नाही. पण यानंतर मात्र बासुदांनी अतिशय सुंदर असे सिनेमे दिले. त्या सिनेमांनी मध्यमवर्गीयांची सुख दुःख त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. 1974 साली रजनीगंधा हा मन्नू भंडारी यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटामध्ये विद्या सिन्हा, अमोल पालेकर आणि दिनेश ठाकूर यांनी कामं केली होती. अतिशय फ्रेश असा सिनेमा याला म्हणतात रजनीगंधाला. या चित्रपटातून विद्या सिन्हा, अमोल पालेकर हे इस्टॅब्लिश स्टार झाले. अमोल पालेकरचा तर हा पहिलाच हिट सिनेमा होता. आपल्या जुन्या प्रियकरावरचं प्रेम विसरून नायिका नव्या प्रियकराच्या सान्निध्यात येते आणि पुन्हा एकदा जुना प्रियकर तिच्या आयुष्यात येतो. अशा विचित्र क्षणी नायिकेची होणारी द्विधा मनस्थिती, त्यातून तिने कुठे जावे, जुन्या प्रियकराकडे की नव्या प्रियकराकडे, हा गुंता अतिशय शांतपणे आणि समजूतदारपणे बासू चटर्जी यांनी सोडवला होता. चित्रपट अर्थातच सुपरहिट झाला. या चित्रपटाला सलील चौधरी यांचं संगीत होतं. अतिशय कमी वेळात तयार झालेल्या या चित्रपटाने मुंबईमध्ये आणि अखिल भारतामध्ये चांगले यश मिळवले. त्यातील लता मंगेशकर यांनी गायलेले रजनीगंधा फूल तुम्हारे हे गाणं आपण आता ऐकूया.

मित्रांनो, बी आर चोप्रा यांनी 1975 साली बासू चटर्जी यांना त्यांची छोटीशी बात हा चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी आमंत्रित केलं. या चित्रपटामध्ये अमोल पालेकर, विद्या सिन्हा ही त्यांची रजनीगंधाची हिट पेअर त्यांनी परत झळकवली. त्याचप्रमाणे असराणी आणि प्रमुख भूमिकेमध्ये अशोक कुमार यांना साईन केले. हा चित्रपट म्हणजे एका बुजऱ्या, लाजाळू आणि भिडस्त अशा नायकाचा होता, जो आपलं प्रेम आपल्या नायिकेला शेवटपर्यंत सांगू शकत नाही, पण अशोक कुमार सारखा एक कमांडर त्याच्या आयुष्यामध्ये येतो आणि तो त्याला धीट बनवतो आणि प्रेमाला सामोरं जायला लावतो. अतिशय छोटीशी कहाणी होती आणि या चित्रपटाला देखील खूप चांगलं यश मिळालं. मुंबईमधला बेस्टचा प्रवास असेल, मुंबईमधील लोकलचा प्रवास असेल, त्याचा सुंदर वापर बासू चटर्जी यांनी करून घेतला. बासू चटर्जी हे स्वतः बोरिवली ते वरळी हा लोकलने प्रवास करत होते, त्यामुळे त्यांना या लोकलमधल्या सामान्य लोकांचे, मध्यमवर्गीयांचे सुखदुःख सारखे मिळत होते. त्यामुळे लार्जर दॅन लाईफ सिनेमा बनवण्यापेक्षा छोट्या बजेटचे, छोट्या कहाणीचे, छोट्या सुखदुःखाचे, अगदी मनाला भिडणारे असे सिनेमे त्यांनी बनवले. छोटीशी बात या चित्रपटांना देखील चांगले यश मिळाले. या चित्रपटातील एक गीत आपण आता ऐकूयात.

मित्रांनो, राजश्री प्रोडक्शन यांनी 1976 साली पुन्हा एकदा बासू चटर्जी यांना चिप चोर या चित्रपटासाठी दिग्दर्शन करण्यासाठी बोलवले. या चित्रपटात देखील बासूदांनी आपला आवडता हिरो अमोल पालेकर याला घेतले. झरिना वाव, विजेंद्र घाटगे, मास्टर राजू यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या. महाबळेश्वर जवळच्या पाचगणी इथे संपूर्ण चित्रपटाचे शूटिंग झाले होते. अतिशय साधे सोपे कथानक, अगदी मनातल्या भावना सहजपणे उतरवणारं संगीत या चित्रपटाला लागलं होतं. रवींद्र जैन यांचं याला संगीत होतं. यातली सगळी गाणी आजही लोकप्रिय आहेत. यातील कथानक अतिशय सोपं, साधं, मध्यमवर्गीयाच्या जीवनात असणारं असं कथानक होतं. या चित्रपटाला देखील चांगले यश मिळाले. या चित्रपटात येसुदास यांनी गायलेल्या गाण्यांना हिंदी सिनेमामध्ये प्रथमच मोठी लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील एक गीत आपण आता ऐकूया.

अभिनेत्री हेमामालिनी हिच्या आईने एक चित्रपट बनवला होता 1977 साली स्वामी. या चित्रपटाची कथा शरदचंद्र चटर्जी या बंगाली भाषेतील ख्यातनाम लेखकाची होती. या चित्रपटामध्ये शवाना आझमी, गिरीश कर्नाड आणि विक्रम यांच्या भूमिका होत्या. पती पत्नी यांच्या नात्यातील नाजूक संबंधाबद्दल या चित्रपटात भाष्य केलं होतं. या चित्रपटाला राजेश रोशन यांनी अतिशय सुरेल असं संगीत दिलं होतं. 70 दशकामधील संगीत देताना राजेश रोशन यांच्या चित्रपटाला संगीताला आपल्याला नेहमीच आठवावं लागतं. स्वामी चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली होती. या चित्रपटातील एक गीत आपण आता ऐकूया.

बासू चॅटर्जी यांनी सफेद झूट आणि प्रियतमा हे दोन चित्रपट 1977 साली केले. या दोन्ही चित्रपटांना तसं माफक यश मिळालं. प्रियतमा या चित्रपटात तर जितेंद्र नितूसिंग हे पेअर होती, तरी या चित्रपटाला यश न मिळण्याचं कारण म्हणजे हा चित्रपट बासुदांनी स्वतःच्या शैलीने बनवण्याच्या ऐवजी निर्मात्याच्या आग्रहासाठी तो ऍक्शन पॅक्ट बनवला, त्यामुळे लोकांनाही तो चित्रपट फारसा भावला नाही. यानंतर बासू चॅटर्जीचा आणखी एक हिट सिनेमा 1978 साली आला होता, खट्टा मिठा. एका लठ्ठ मुलीला लग्न होत नाही आणि तिला अमिताभ बच्चनशी लग्न करायचं असतं, अशी फॅन्टसी कथा असलेल्या या चित्रपटामध्ये अशोक कुमार, पल पद्मसी, राकेश रोशन, प्रीती गंगुली यांच्या भूमिका होत्या आणि पारशी लोकांच्या घरातील ही कथा होती. चित्रपट खूप विनोदी होता, चित्रपट खूप यशस्वी झाला. या चित्रपटाला देखील राजेश रोशन यांचं संगीत होतं. या चित्रपटातले एक गीत आपण ऐकूया.

मित्रांनो, बासू चटर्जी यांच्या दिग्दर्शनाची मोहिनी आता भल्या भल्यांना पडू लागली होती. राजेश खन्ना या सुपरस्टारला देखील बासुदांच्या चित्रपटातून काम करायचं होतं. त्याने स्वतः फायनान्स करून चक्रव्यूह नावाचा एक चित्रपट 1978 साली बनवला, पण पुन्हा तेच घडलं. राजेश खन्नाच्या मर्जीनुसार चित्रपट बनवल्यामुळे बासुदा त्यांची शैली हरवून बसले आणि चित्रपट चालला नाही. तीच गत दिल्लगी या चित्रपटाची देखील झाली. यात तर धर्मेंद्र आणि हेमामालिनी असे स्टार्स होते. संजीव कुमार आणि विद्या सिन्हा यांचा तुम्हारे लिए हा एक वेगळ्या शैलीचा सिनेमा वासुदांनी 1978 साली बनवला होता. या चित्रपटाला जयदेव यांचं संगीत होतं. या चित्रपटातील एक लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण आता ऐकूया.

मित्रांनो, बासू चटर्जी या दिग्दर्शकाच्या शैलीबद्दल, त्याच्या चित्रपटांबद्दल आज आपण बोलत आहोत. 1978 साली दो लडके दोनों कडके हा एक चित्रपट बासूदांनी दिग्दर्शित केला होता. हेमंत कुमार या जुन्या काळातील संगीतकारांचे संगीत या चित्रपटात असून देखील हा चित्रपट

फ्लॉप ठरला. 1973-74 ला ज्यावेळेला अमिताभ स्ट्रगल करत होता त्या काळात एक सिनेमा त्याने साईन केला होता बासू चट्टर्जी यांच्याकडे. हा चित्रपट होता मंजिल. हा चित्रपट काही काळाने बंद पडला. त्यातील एका निर्मात्याचे निधन झाल्यामुळे फायनान्सचा प्रश्न निर्माण झाला आणि नंतर रडत खडत हा तब्बल 5-6 वर्षानंतर 1979 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज मंजिल या चित्रपटाची आठवण त्यातील रिमझिमगिरे सावन या अतिशय सुंदर अशा गाण्याने होते. बासू चटर्जी यांनी हे गाणं चित्रित करताना खऱ्या पावसाचा उपयोग केलेला आहे. म्हणजे जुलै महिन्यामध्ये ज्यावेळेला मुंबईला सलग 3 दिवस पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता त्या काळामध्ये अमिताभ आणि मौसमीला घेऊन त्यांनी गिरगाव चौपाटी नरिमन पॉइंट या भागामध्ये या गाण्याचं चित्रीकरण केलं. मौसमी चटर्जी ज्यावेळेला अमिताभ बच्चन बद्दल खूपच फॅसिनेट होते तिने बासू चटर्जी यांना मला या गाण्यात अमिताभ बच्चन एकदा उचलून घेतो असं दाखवा असा हट्ट धरला. बासुदाने तिला सांगितलं की त्यातला नायक जो आहे तो खूप लाजळू आहे तो असं स्टेप करू शकत नाही. पण मौसमीने हट्ट धरला. छोटी स्त्री हट्ट बासू चटर्जी यांना ऐकावाच लागला आणि अमिताभ तिला भर पावसामध्ये उचलून घेतो असा शॉट चित्रित झाला. 1979 साली बातो बातो में हा एक चित्रपट बासुदांनी दिग्दर्शित केला होता. अमोल पालेकर सोबत टीना मुनीम या चित्रपटात पुण्याच्या पारशी फॅमिली यांची या चित्रपटात आपल्याला दिसली. हा चित्रपटामध्ये मुंबईच्या लोकलचा फार सुंदर वापर करून घेतलेला आहे. हजारो लोक लाखो लोक मुंबईला लोकलमधून प्रवास करत असतात. आयुष्यातील कित्येक वर्ष त्यांनी लोकलमध्ये घालवले असतात. त्यांचे सुखदुःख त्यांची इच्छा आकांक्षा या साऱ्याचं प्रतिबिंब या लोकलच्या प्रवासामध्ये पडत असत. आणि वासुदांनी हा चित्रपट दिग्दर्शन करताना या लोकलचा फार सुरेख वापर या चित्रपटामध्ये करून घेतला. त्यानंतर प्रेमविवाह या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती बासुदांच्या चित्रपट दिग्दर्शनामध्ये आला आणि हा चित्रपट देखील खूप चालला. रत्नदीप ह्या चित्रपटाला आरडी बर्मन यांचं संगीत होतं आणि हा चित्रपट देखील हेमामालिनीच्या आईने तयार केला होता. यामध्ये हेमामालिनीचा नायक गिरीश कारनाड होता. त्यावेळेला हेमामालिनीच्या आईच्या मनामध्ये गिरीश कारनाडला जावई करून घ्यायचा विचार होता. त्या दोघांना जवळ यावं म्हणून या चित्रपटाची निर्मिती केली. मित्रांनो, तुम्हाला म्हटल्यासारखं 1980 साली देवानंद सुद्धा बासू चटर्जी यांच्याकडे आला आणि दादा मुझे आपके फिल्म में काम करना है असा आग्रह झाला. या चित्रपटाचं नाव होतं मनपसंद. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मेलियन या नाटकावर आधारित याचं रूपांतर आपल्या पु ल देशपांडे यांनी ती फुलराणी असं केलं होतं. या चित्रपटामध्ये देवानंद सोबत तीनामुनीम आणि गिरीश कारनाड होते आणि अतिशय सुंदर गाणी या चित्रपटामध्ये होती. आपण या चित्रपटातील एक गाणं आता ऐकू.

0: बासु चटर्जींचा कायमभर हा उत्तम कथानकावर असायचा. शरदचंद्र चटर्जी यांच्या एका कथानकावर त्यांनी अपने पराये हा चित्रपट बनवला होता. अतिशय दृष्ट लागावा इतका सुंदर हा चित्रपट बनला होता. या चित्रपटामध्ये अमोल पालेकर सोबत शबान आझमी यांची देखील चांगली भूमिका यामध्ये होती. यानंतर बासु चटर्जी यांनी हमारी बहु अलका हा एक विनोदी सिनेमा 1981 साली दिग्दर्शित केला आणि त्यानंतर लगेच शौकीन हा अतिशय सुंदर असा सिनेमा 1982 साली त्यांनी दिग्दर्शित केला. या शौकीन मध्ये तीन म्हाताऱ्या लोकांचे ज्याला पिकल्या पानाचा देठवाई हिरवा असं म्हणतात असे शौकीन तीन म्हातारे अशोक कुमार, उत्पल दत्त आणि एके हंगल दाखवले होते. आणि या तिघांना घेऊन धमाल या सिनेमामध्ये बासु चटर्जी यांनी केली होती. या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि रती अग्निहोत्री ही पेअर या सिनेमामध्ये होती. या शौकीनचा रिमेक अलीकडेच 2-3 वर्षापूर्वी आला होता पण त्याला ती गंमत नव्हती जी बासुदांच्या चित्रपटामध्ये. 1983 सालचा पसंद अपनी अपनी असेल, 84 सालचा लाखों की बात असेल, हे दोन्ही चित्रपट बासुदांनी केले पण त्यावेळेला त्यांना एक दुसरं माध्यम बोलावत होतं. ते माध्यम होतं दूरदर्शन. 1982 साली भारतामध्ये एशियाड आल्यानंतर रंगीत दूरदर्शन देशभर पोहोचला आणि अनेक चित्रपट निर्माते हे चित्रपट सोडून दूरदर्शनकडे गेले. तर एक रुका हुआ फैसला हा एक अतिशय कलात्मक सिनेमा बासुदा यांनी 1985 साली दिग्दर्शित केला होता. खरं तर हा सिनेमा सिने फिल्मसाठी त्यांनी दूरदर्शनसाठी बनवला होता पण नंतर तो मोठ्या पडद्यावर देखील झळकला. पंकज कपूर, के रायना, अन्नू कपूर असे मातब्बर त्यामध्ये दिग्दर्शक अभिनेते होते. बासु चटर्जी यांनी दिग्दर्शन करताना आपल्या वेगळ्या शैलीचा इथं त्यांनी नमुना पेश केला. प्रकाश मेहरा यांनी बासुदांकडे एक चित्रपट दिला जो विनोदी होता आणि बासुदांनी हा चित्रपट 1985 साली चमेली की शादी या नावाने दिग्दर्शित केला. त्यानंतर किरायादार असेल, शीशा असेल, हे बासुदांचे चित्रपट येतच गेले. पण बासुदांचं आता या चित्रपट सृष्टीत मन लागत नव्हतं. त्यांना आता दूरदर्शन मालिका खुणावी लागल्या होत्या. 1985 साली त्यांनी रजनी ही प्रिया तेंडुलकर यांना घेऊन एक मालिका बनवली होती. या रजनीने लेडी अमिताभ ताई सामान्य लोकांना भेडवणाऱ्या समस्यांना अगदी मुहतोड जबाब देत अगदी म्हणजे अग्निशामक दल असेल, रक्तपेढी असेल, पोलीस असतील, भाजीवाले असतील, या सगळ्यांमध्ये आरडाओढी करणाऱ्या समाजाला त्यांनी गप्प केलं होतं. या मालिकेचं शीर्षक आशा भोसले यांनी गायलं होतं. त्याचप्रमाणे दर्पण ही एक मालिका त्यांनी दिग्दर्शित केली होती. यामध्ये भारतातील प्रादेशिक उत्तमोत्तम कथांना त्यांनी दूरदर्शनच्या पडद्यावर आणलं होतं. कक्काजी कहीन ही त्यांची मालिका विनोदी होती पण या मालिकेतून एक संदेश चांगला चालला होता. राजकीय सटायर त्यांनी यातून दाखवलं होतं. 1993 साली त्यांनी व्योमकेश बक्षी ही फार सुंदर अशी मालिका दूरदर्शनसाठी बनवली होती. त्यात रजित कपूरचा प्रमुख भूमिका होत्या. मित्रांनो, बासु चटर्जींच्या एकूण कारकिर्दीचा विचार केला तर त्यांनी अगदी मनासारखे चित्रपट बनवले होते. त्यांना जसे हवे तसे चित्रपट बनवले होते. म्हणजे संपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट, संपूर्ण कुटुंबाला यातून आनंद मिळावा हा त्यातून उद्देश असायचा. यांच्या चित्रपटातून खलनायक तसा आरसा कधी नसायचाच. या बासु चटर्जी यांना अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले होते. साराकाशसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पटकथेचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. रजनीगंधा या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचं क्रिटिक अवॉर्ड मिळालं होतं. स्वामी या चित्रपटासाठी देखील त्यांना फिल्मफेअरचं क्रिटिक अवॉर्ड मिळालं होतं. त्याचप्रमाणे जीना यहा या सिनेमाला देखील फिल्मफेअरचं अवॉर्ड मिळालं होतं. दुर्गा या चित्रपटाला त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तर कमला की मौत या चित्रपटाला त्यांना पटकथेसाठीचं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं होतं. मित्रांनो, 1990 साली भारताचे असे कारण बदलले. यानंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन याचं युग आलं. त्यामुळं कुठतरी हा एक मध्यमवर्गीय लोकांचा श्वास असणारे लेखक असतील, कलाकार असतील, यांना कुठेतरी अडचणी येऊ लागल्या. एक नवा संघर्ष 1991 नंतर भारतात सुरू झाला आणि असे निरागस, निष्पाप, इनोसंट सिनेमाचा अंत झाला. लौकिक अर्थानं बासू चटर्जी यांचं काल जरी निधन झालेलं असलं तरी त्यांच्या सिनेमाचा अंत तसा 90 दशकातच झाला होता. कारण सिनेमाची भाषा बदलली होती, माध्यम बदललं होतं, लोकांची अभिरुची बदलली होती. पण एक काळ होता ज्यावेळेला बासुदांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आज बासुदा गेल्यानंतर काय नेमकं गमावलं असेल तर हा निष्पापपणा आपण गमावलेला आहे, हा इनोसेन्सनेस आपण गमावलेला आहे. एक पॅरलल सिनेमा असतो, एक ऍक्शन सिनेमा, मारधाड प्रोफेशनल सिनेमा असतो, पण यांच्यामधला मध्यम मार्ग असलेला सिनेमा असतो ज्यातून सर्वसामान्य मध्यमवर्गीयांचे प्रश्न या व्यासपीठावर आणले जातात. हे व्यासपीठ बासू चटर्जींनी चित्रपटात सांभाळलं, गोपोकाळ्यांनी साहित्यात सांभाळलं. तर मला नेहमी ऋषिकेश मुखर्जी असतील, बासू चटर्जी असतील, सई परांजपे असतील, यांनी सामान्यांच्या सुखदुःखांना वाचा फोडली सिनेमात, त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांना ऐरणीवर आणलं. आज बासुदा आपल्यात नाहीत पण त्यांच्या चित्रपटांचा खजिना आपल्या समोर आहे. आपण आता बासुदांच्या चित्रपटातील काही गाणी ऐकूयात आणि कार्यक्रम संपवूयात. धन्यवाद.
1: उठी सबके कदम देखो रम पम पम उठी सबके कदम देखो रम पम पम.

चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा, काही तुमचे काही माझे गुंफुण शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफुण शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा। तर हा खेळ शब्दांचा हा शो आपण दर रविवारी दुपारी 2 वाजता सादर करत असतो। ज्या मान्यवरांना अद्याप या शोची माहिती नाही त्या मान्यवरांना सुद्धा आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण हा या शोची जी पोस्ट असते ती शेअर करावी, म्हणजे इतर मान्यवर सुद्धा या शोमध्ये सहभागी होऊ शकतील, साहित्यिक मान्यवर। आणि श्रोते हो, आजच्या शोची सुरुवात जी आहे ती मी माझ्या काही ज्या भावभावना आहेत त्याने करतोय की बघ दाटून आला आहे आभाळ, बघ दाटून आला आहे आभाळ, कोसळेलच एवढ्याच पानाफुलांवर, कोसळेलच एवढ्यात पानाफुलांवर रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा। बघ दाटून आला आहे आभाळ, कोसळेलच एवढ्यात पानाफुलावर रानावनात आणि तुझ्या मनात सुद्धा। होईल जेव्हा विधांचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत। होईल जेव्हा विजांचा कडकडाट, घाबरून जाऊ नको दाराच्या आत, भेट एकदाची त्या पावसाला, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, भेट एकदाची त्या पावसाला, त्याचा एक टिपूर थेंब ओंजळीत झेलून बघ, त्या थेंबांमध्ये जाणवेल तुला तुला आपल्या प्रेमाची ओढ, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी, त्या थेंबामध्ये जाणवेल तुला आपल्या प्रेमाची ओल, निस्पर्शाची जाणीव सुद्धा आठवण करून देईल माझी। तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलेलं असेल, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, तेव्हा तुझं मन सुद्धा अगदी चिंब चिंब होऊन गेलं असेल, गेलेले असेल अगदी आपल्या नात्यातल्या प्रेमाच्या पावसासारखं, आणि आणि इथे मीही चिंब झालेला असेल, आणि इथे मीही चिंब झालेला असेल, तू आनंदाने भिजलीस म्हणून, इथे मीही चिंब झालेला असेल, तू आनंदाने भिजली म्हणून, तू आनंदाने भिजली म्हणून। तर या आनंदामध्ये आता आपल्याला भिजायचं आहे, जसं की आपल्या FM टॅगलाईन आहे ते म्हणजे आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आपण या शो मध्ये आनंदी राहण्याचा आणि आनंद उधळण्याचा संदेश देत असतो, त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाचं आयुष्य हे धावपळीचं झालंय आणि या धावपळीच्या आयुष्यामधून आपल्याला आनंदाचे क्षण चोरायचे असतात। खूप वेळा आपण हे आनंदाचे क्षण मिस करतो, छोट्या छोट्या गोष्टींना वाढवतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला ताणत बसतो, त्याचा खूप दिवसेंदिवस विचार करतो आणि या सगळ्या गोष्टीमधून आयुष्यातला एक एक क्षण जो आहे तो निष्ठून जातो, अगदी मुठीतल्या वाळूसारख्या, नाही का? मी लिहिलं होतं की तरसण्यापेक्षा बरसणं व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना, तरसण्यापेक्षा बरसणे व चिंब होऊन जाणे कधीही चांगलंच ना, कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? कारण सोबत सुखाचा पाऊस असताना तो ओंजळीत न झेलता मनातल्या ग्रीष्मासोबत स्वतःची लाही लाही करून घेण्यात काय अर्थ आहे, नाही का? आणि आपण असंच तर करतो की सोबत सुखाचा पाऊस असतो, त्या सुखाच्या पावसाच्या थेंबांना, त्या सुखाच्या पावसाला आपण वेचतच नाही, आपण फक्त जे ग्रीष्म आहे आपल्या जीवनातला त्या ग्रीष्माची दाह जी आहे ती सोसतो, त्या ग्रीष्माच्या जी दाह आहे त्याला उघडतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलं होतं की आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो त्या भेटीत जन्मजन्मीचे ओळखीचे वाटलो होतो, आपण दोघे अगदी पहिल्यांदा भेटलो होतो त्या भेटीत जन्मजन्मीचे ओळख
चे वाटलो होतो नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुखपणे नातं नवीन ऋणानुबंध होते कितीतरी जुने ओठ फक्त थरथरत तर होते अगदी मुखपणे तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे तूच तर शेवटी छेडले शब्दांना मंजुळपणे त्यावेळी धुंद वाऱ्याने सुद्धा गायले होते गाणे हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श हाती हात घेऊन झालेला तुझा कोमल असा स्पर्श की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने मला झालेला हर्ष हाती हात घेऊन झालेला तुझा तो कोमल स्पर्श की त्या अजन्म सोबतीच्या विश्वासाने झालेला मला हर्ष तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा तू म्हणाली होतीस की मनावर प्रेम करणारा हवा असे क्षण जगावेत की प्रत्येक क्षण भासावा नवा त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस त्यानंतरच्या प्रत्येक भेटीत तू खुलत गेलीस स्वप्नांच्या हिंदोळ्यावर मनसोक्तपणे झुलत गेलीस कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरली कधी मी तुटलो तेव्हा तू मला सावरले कधी मी हळुवारपणे मन गोंजारून आवरले कधी मी हळुवार तुझे मन गोंजारून आवरले नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत नात्यांचा प्रवास चालू होता नित्य अविरत अनेक टप्प्यांवर वेगवेगळे आले दोघांचे मत तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस तू जाते जाते म्हणून कितीदा तरी दूर गेलीस व्याकुळलो दोघेही म्हणून तर पुन्हा पुन्हा परत आलीस जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण जाणाऱ्याला पुरेसे असते फक्त एक कारण पण जाणतो दोघे जाणे म्हणजे जिवंतपणी मरण मत मतांतरे शब्द नित्याचे वेगवेगळे अर्थ मत मतांतरे शब्द नित्याचे वेगवेगळे अर्थ शांत विचार केला तर एकमेकांविना सगळे व्यर्थ शांत विचार केला तर एकमेकाविना सगळे व्यर्थ उघडायचे म्हटलं तर आयुष्य कधीही न पुरे न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे उघडायचे म्हटले तर आयुष्य कधीही न पुरे न जगता काळ लोटल्यावर हाती काय उरे क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो क्षणभंगूर दुःखांच्या वाटा आल्यावर आपण बेफाम वागतो नात्यातल्या स्वल्प विरामाला क्षणभंगूर दुःखांच्या लाटा आल्यावर आपण बेफाम वागतो नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो मी नात्यातल्या स्वल्प विरामाला पूर्ण विराम म्हणायला लागतो भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची नसते कधीच भीती भूत भविष्याचे कयासात ओंजळ राहील रीती निस्वार्थी प्रेमाला दुरावण्याची कधीच नसते भीती आणि मी शेवटी असं लिहिलंय की तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया दुनियादारी सोडून सगळी दुनियादारी सोडून सगळी आपल्याच मना आड लपूया तुझं थोडं माझं थोडं मन दोघांनी मिळून जपूया दुनियादारी सोडून सगळी आपल्याच मना आड लपूया आपल्याच मना आड लपूया आपल्याच मना आड लपूया आपल्याच मना आड लपूया.

तर ही माझी एक रचना होती श्रोते हो, आणि श्रोते हो या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेकडे वळतोय. आणि आपल्या आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेमध्ये मंदा पवार मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय. मंदा पवार मॅडम पुणे येथून लिहित आहेत निसर्ग या शीर्षकाखाली की वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला. वसंत ऋतूचे स्वागत करण्या आंब्याचा मोहर फुलून आला. निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला. निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला. कोकिळेच्या कुंजनाने आनंद सर्वत्र झाला. निसर्ग हा मऊ मुलायम पानांनी नटला. कोकिळेच्या कुजनाने आनंद सर्वत्र झाला. सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला. सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार आंब्याच्या मोहराने सुगंध सर्वत्र दरवळला. आनंदित होईल दुनिया सारी पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला. आनंदित होईल दुनिया सारी पक्ष्यांच्या किलबिलाटाने परिसर घुमला वाह. तर निसर्ग आणि त्यातल्या त्यात वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी आंब्याचा फुललेला मोहर मॅडम मी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेला होता. आणि श्रोते हो आपल्याला माहित आहे की वसंत ऋतूच्या आगमनाची जेव्हा चाहूल लागते तेव्हा सृष्टीच्या नव्या रूपाचा आविष्कार होतो. आंबा मोहरतो, पाने फुले बहरतात आणि पक्ष्यांचा किलबिलाट जो असतो त्यामुळं अवघं वातावरण हे मंत्रमुग्ध होऊन जातं. तर या होणाऱ्या बदलाला मॅडमनी अप्रतिम सुंदररित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वाती विजय माळवदे मॅडम लिहित आहे डोंबिवली पूर्व इथून. सौ स्वाती विजय माळवदे मॅडम यांनी डोंबिवली पूर्व इथून लिहिले. विषय व्यर्थ शीर्षक विचार याखाली सुंदर रचना पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ. वा, सोडून वागलात जर जीवनात स्वार्थ नाहीच जाणार तुमचे प्रयत्न व्यर्थ. होईल तुमचे तर जीवन साकार आणि अगदी खरंय की श्रीकृष्णांनी महाभारतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की कर्मण्येवा अधिकारस्य मा फलेषु तदाचनम. कारण आपण फक्त कर्म करत राहिलं पाहिजे, आपण फळाची अपेक्षा केली नाही पाहिजे. खूप वेळा असं होतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ पाहतो. आपण कुणासाठी काहीतरी करत असताना त्यातून मला रिटर्न काय मिळेल हे आपण पाहत असतो. आणि ज्याच्या ठिकाणी आपण स्वार्थ करतो त्या त्या ठिकाणी आपल्या उपेक्षा होतात. कारण हा एक अलिखित नियम आहे की तुम्ही निस्वार्थीपणे ज्या ज्या गोष्टी कराल त्याचं रिटर्न आपल्याला जास्त येईल. आणि आपण मनामध्ये स्वार्थ ठेवून मनामध्ये खोट ठेवून कोणाला तरी फसवण्याच्या उद्देशाने जेव्हा एखादी गोष्ट कराल तेव्हा निश्चितपणे आपलं नुकसान होणार आहे. तर खूप अप्रतिम सुंदर सकारात्मक संदेश या रचनेमध्ये होता. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीमध्ये ज्योती राखुंडे मॅडम यांनी खारघर नवी मुंबई येथून लिहिले. ज्योती राखुंडे मॅडम लिहित आहेत खारघर नवी मुंबई येथून. इतके शाप मिळाले एकाच जन्मी त्यांची ही फुले बनून मी माळली. क्या बात आहे. इतके शाप मिळाले एकाच जन्मी त्यांची ही फुले बनून मी माळली. वार झेलले त्यांचे ही मी ऐसे काही जणू फुले पाऊस बनून बरसली वाह. तर चारच ओळीमध्ये जीवनाला मिळालेल्या शापांना फुले बनून ती जीवनामध्ये माळली. आणि जे वार होते ते वार असे झेलले की ते सुद्धा फुले पाऊस बनून बरसली. एक सकारात्मक संदेश सकारात्मक दृष्टिकोनाची ही अप्रतिम अशी चारोळी होती. कारण प्रत्येक वेळी रडणं आणि परिस्थितीला दोष देणं हे गैरच असतं, नाही का? परिस्थिती आपल्या अनुकूल असेल याची शाश्वती देता येत नाही, परंतु परिस्थिती प्रतिकूल आहे म्हणून जगणं सोडायचं नसतं. जसं की आपल्या एफएमच्या टॅगलाईन सारखं आनंदी रहा आनंद लुटा. तुम्ही आरजे कैलास सोबत आहात. हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर.

वेलकम बॅक श्रुती होम. बऱ्याच वेळा असं होतं की आपण सगळ्यांसाठी खूप सारं करूनही आपल्या पदरी उपेक्षा येते. मनामध्ये विचार येतो की आपण तर एवढं सगळं करतोय, आपण प्रत्येक कर्तव्य बजावतोय, आपण प्रत्येकाच्या मदतीला जातोय, आपण कधीच कुणाला दुःख देत नाही, तरीही आपल्या नशिबी का? जेव्हा मनामध्ये असे प्रश्न येतात, असंख्य वादळं मनामध्ये निर्माण होतात, तेव्हा एका साहित्यिकाला काही ओळी सुचतात. जसं की मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की तुम्ही आनंद घ्या आणि मी आहे, मी सोबत आहे. आपण एवढं फक्त करू शकतो की आपल्याला काही मिळो किंवा न मिळो, इतरांचं वाटून घेऊ शकतो आणि त्यामधून आपण आनंद शोधू शकतो, नाही का? मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. मनात जेव्हा वादळ वारा सुटतो, विरहात कोणी मनातून तुटतो. घेतो वाटून तुमची दुःखे, मी सुख देतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. मी आनंदी असावे असा आविर्भाव नसतो. याल तेव्हा मी हसराच कायम दिसतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. दाटलेले बोलून घ्या, शब्द ओंजळीत झेलतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. मी पुढे असं लिहिलंय की न राग ना द्वेष, मी शांत ऐकून घेतो. न राग ना द्वेष, मी शांत ऐकून घेतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. तुमच्या सोबत अश्रूही धसधसा ढाळतो. शब्दांनी तुमच्या भावुक सुद्धा होतो. तुमच्या सोबत अश्रूही धसधसा ढाळतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. क्षण जगण्याचे तुम्हा महत्व समजावतो. रुसलात तर नाचून गाऊन तुम्हा रिजवतो. खोटे खोटे रागावत तुमचाच आहे असे भासवतो. खोटे खोटे रागावत तुमचाच आहे असे भासवतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. आणि मी शेवटी असं लिहिलंय की खरे सांगू, खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. खरे सांगू, तुम्ही असलात की मीही जगतो. तुम्ही घेऊन राहिलेले शिल्लक तेवढे मागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. स्वार्थी नका हो म्हणू, शब्द जिव्हारी लागतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. किनाऱ्यावर या, तिथे मी असतो. तर ही माझी एक रचना होती श्रोते हो. आणि या माझ्या रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर अशा रचनेकडे वळतोय, जी आपल्याला पाठवलेली आहे निसर्ग कवी या नावाने सरलिहितात श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून. श्री किशोर कुमार मलेवार सरांनी गोंदिया येथून जपूया पृथ्वीचे आरोग्य या शीर्षकाखाली सुंदर अशी कविता पाठवलेली आहे. सरलिहित आहे की आहे एकच पृथ्वी या ब्रह्मांडात, जन्म घेऊनी लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. आहे एकच पृथ्वी या सर्व ब्रह्मांडात, जन्म घेऊनी लाभे प्राणी पक्ष्यांना भाग्य. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. वाह. पाणी हवा निसर्ग अबाधित ठेवून या. आपण आपल्या पृथ्वीचे जपूया आरोग्य. ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची. ही पृथ्वी आहे सर्वच प्राणी पक्ष्यांची. लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य. लेखू नका दुसऱ्यांचे लहान मोठे भाग्य. वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया. वृक्ष प्राणी पक्षी सर्व समन्वयाने जगूया.

समतोल बिघडून गेलेला आहे, ते दूषित झालेले आहेत आणि त्याचे परिणाम हे मानवाला भोगावे लागत आहेत। तरी सुद्धा माणूस हा सहना होत नाहीये, माणूस हा वृक्ष तोड करतोय, माणूस हा पाण्यामध्ये प्रदूषण करतोय, माणूस हा हवेचं प्रदूषण करतोय, माणूस हा इतरत्र कचरा फेकतोय, दुर्गंधी पसरवतोय आणि निसर्गाचं जो आहे तो समतोल बिघडवतोय। आणि त्या परिस्थितीमध्ये सर जे निसर्ग कवी या निसर्ग कवी म्हणून सर लिहितात, जे काही अशी माणसं आहेत की ज्यांनी पर्यावरण जपण्याचा, पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करण्याचा जो संकल्प घेतलेला आहे, ते आपल्या रचनांच्या माध्यमातून आपल्या सर्व श्रोत्यांपर्यंत हा संदेश पोहोचवत असतात की आपल्याला पृथ्वीचं आरोग्य जपायचं आहे, आपल्याला निसर्गाचं संवर्धन करायचं आहे, आपल्याला नैसर्गिक साधन संपत्तीचा जो काही मुबलक असा साठा आहे त्याला जपून वापरायचं आहे। आपल्याला निसर्गाचं जर संतुलन बिघडलं तर प्राणी पक्षी आणि मानव सुद्धा या सर्वांना जो आहे तो धोका निर्माण होतोय। तर खूप सुंदर सकारात्मक सामाजिक संदेश सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमधून होता श्रोते हो। आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, ज्यामध्ये सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम यांनी नाशिकेतून लिहिले। सौमाधुरी नामदेव अमृतकार मॅडम लिहित आहेत नाशिकेतून, तप्त उन्हाचा झळा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, वसुंधरा ही तप्त जाहली सारीकडे ऊन पडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, पहाटेच्या मंगलवेळी गार वारा अंगी झगडे, करे अंगाची लाही लाही तप्त तडाखा उन्हाचा, करे अंगाची लाही लाही तप्त तडाखा उन्हाचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, सूर्याच्या किरणांचा डोंब उसळे तोफांचा, डोंब उसळे तोफांचा। तर उन्हाच्या तप्त झळा जे आपण सर्वजण जे आहेत ते झेलत आहोत, आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की जे निसर्गाचं आपण समतोल बिघडवलेलं आहे, जे वृक्षारोपण कमी झालेलं आहे, जी बेसुमार अशी वृक्ष तोड झालेली आहे, आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्याला उन्हाच्या या तप्त अशा झळा ज्या आहेत त्या सहन करावा लागत आहेत। आणि जे वाढणारं तापमान आहे हे कुठं जाऊन थांबेल हे सांगता येत नाही, त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण केलं पाहिजे, निसर्गाला जपलं पाहिजे। आपण एखादी गोष्ट नवीन निर्माण करू शकत नसेल तर जे आहे त्याला तरी जपलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या एका कवितेमध्ये गुलमोहर या शीर्षकाखाली सौछाया हरिभाऊ राडे मॅडम यांनी वर्धा येथून लिहिले। सौछाया हरिभाऊ राडे मॅडम लिहित आहेत वर्धा येथून गुलमोहर शीर्षकाखाली की ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, ग्रीष्मात गुलमोहर फुले कशी बहरली, रक्तिम कुंकुम लाली धरेवर पसरली, रक्तिम कुंकुम लाली धरेवर पसरली, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, लाल भडक फुलांवरी हळदी चात्या कडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, वात टाकी चहूकडे पंच पाकळ्यांचा सडा, पंच पाकळ्यांचा सडा। क्या बात आहे, क्या बात आहे, वाह। तर रक्तिम कुमकुम नाहून धरेवर पसरलेली ग्रीष्मातली गुलमोहराची फुलं आणि त्या लाल भडक फुलांवरी हळदीच्या कडा, हळदीच्या कडांसोबत जेव्हा ती वात चहूकडे टाकली जाते असं वाटतं की पंच पाकळ्यांचा सडा। आणि गुलमोहर जो ग्रीष्मामध्ये बहरतो, गुलमोहर जो रखरखत्या उन्हाच्या तप्त असा ज्वाला झेलून दिमाखात कसं उभं राहायचं याचा संदेश आपल्याला देतो। जेव्हा आपल्याला संकट येतात तेव्हा आपण हरतो, जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, आपल्याला एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा आपण लगे रागावतो, चिडचिड करतो आणि आपण नशिबाला कोसतो, तर विपरीत परिस्थितीशी सामना कसा करायचा आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून स्वतःच्या अस्तित्वाची छाप कशी पाडायची हे जर कुणाकडून शिकायचं असेल तर ते गुलमोहराकडून शिकलं पाहिजे। कितीही ऊन असलं तरी तो त्याच दिमाखात असतो, त्याच डौलात असतो आणि तसाच बहरलेला असतो, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असे शब्दांकन या गुलमोहराच्या अनुषंगानं पाठवलेल्या मॅडमच्या रचनेमध्ये होतं। पुढच्या कवितेमध्ये नियतीचा प्रवास या शीर्षकाखाली सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम लिहित आहेत राजगुरुनगर इथून। सौ उर्मिला विशाल कहाणे मॅडम यांनी राजगुरुनगर पुणे इथून लिहिले नियतीचा प्रवास। नियतीच्या या प्रवासात

माणूस असाच वाहत जातो, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत जातो वाहत असतो, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो। जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो। वाह, नियतीच्या या प्रवासात माणूस असाच वाहत असतो, जीवन क्षुल्लक शेवाळच भरकटतानाच पाहत असतो। परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटतो आणि गुदमरतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस करतो, खोट्याच भावभावनेत आपलं अस्तित्व कुस करतो, अस्तित्व कुस करतो। खरंय की अस्तित्व कुस करतो, असा हा नियतीचा प्रवास असतो। आणि नियतीचा प्रवास जो अकल्पित आहे, नियतीचा प्रवास जो कोणालाच माहीत नाही, नियतीचा प्रवास जो कुठं येईल हे माहीत नाही, क्षणात सुख क्षणात दुःख अगदी ऊन सावलीसारखं। आणि या नियतीच्या प्रवासामध्ये आपण वाहत असतो जणू काही शेवाळ्यासारखं, आपण भरकटतो, आपण गुरफटतो गुदमरतो, ते म्हणजे परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये। खूप वेळा परिस्थिती अशी निर्माण होते की त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून जेव्हा आपण गुरफटलेला असतो तेव्हा आपण त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, आपल्याला त्यातून बाहेर पडायचं असतं, परंतु कुठलीच अनुकूल गोष्ट घडत नाही। जीवलग, नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी, सखे सगळे साथ सोडून देतात आणि उरतो तो आपण एकटा। त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये आपला जीव सुद्धा गुदमरतो, आपल्याला असं वाटतं की कोणीतरी यावं, हातामध्ये हात द्यावा आणि मला एकदा यातून बाहेर काढावं, त्यानंतर मी पुन्हा सावरेल। परंतु जेव्हा असं नेमकं आपल्याला वाटत असतं त्याच वेळी सगळे साथ सोडून जातात। म्हणून कायम आपण खंबीर राहिलं पाहिजे, म्हणून कायम आपण दृढनिश्चयी राहिलं पाहिजे, कायम आपण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला पाहिजे, कायम आपण स्वतःला हेच सांगितलं पाहिजे की येणारे हे फक्त मदतीला येऊ शकतील, सामना स्वतःला करायचा आहे। येणारे फक्त सांगू शकतील, परंतु ऍक्च्युअल ऍक्ट जो आहे, कृती जी आहे, ती स्वतःला करायची आहे आणि त्यासाठी स्वतःच उभं राहावं लागेल, त्यासाठी स्वतःच स्वतःच्या मनाला ठासून सांगावं लागेल की ही परिस्थिती जी आहे ही तुझ्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि याला यातून बाहेर सुद्धा तुला एकट्याला निघायचं आहे। कोणी असेल कोणी नसेल, जे असतील सोबतीला तर आनंदच, परंतु जर का कोणी सोबतीला नसतील तर त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलं पाहिजे, आपण हिंमत नाही हारलं पाहिजे, आपण हार नाही म्हणली पाहिजे। कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण या परिस्थितीशी झुंजता झुंजता थकतो, आपण रडतो, आपण ओरडतो, आपण एकांतामध्ये टाहो फोडतो। खूप वेळा आपण एकांत निवडतो, एकांतात जाऊन अश्रू ढाळतो, परंतु आपण आपल्या जीवनामध्ये आलेल्या या परिस्थितीला आणि आपण ज्या परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलोय त्या परिस्थितीच्या भोवऱ्यातून बाहेर निघण्यासाठी स्वतः एक दीर्घ श्वास घेऊन, स्वतः थोडासा विसावा घेऊन पुढे वाटचाल करत राहिले पाहिजे। बऱ्याच वेळा मी आपल्या शोमध्ये सुद्धा उदाहरण देतो, आजही पुन्हा द्यावंसं वाटते की आपण प्रवासाला निघतो, आपली गाडी असते, समोर दाट असं धुकं पडलेलं असतं, दाट धुकं पडलं म्हणून सर्वांनी गाड्या थांबवलेल्या असतात, ते धुकं हळूहळू कमी होतं, थोडंसं धुकं कमी झालं म्हणून जेव्हा आपण आपली गाडी चालू करतो आणि त्या धुक्यातून आपण हळूहळू पुढं जेव्हा वाट काढतो तर पुढं आपल्या असं लक्षात येतं की पुढं तर निरभ्र असा आकाश आहे आणि त्या निरभ्र अशा आकाशाच्या खाली आपल्याला पुढच्या प्रवासासाठी कोणताच अडथळा नाही। म्हणजे जीवनामध्ये आलेलं हे दुःख हे धोक्यासारखं आहे, ते क्षणभंगूर थांबेल आणि निघून जाईल, ते कायमचं नाही राहणार। त्यामुळं क्षणिक आलेल्या दुःखांनी घाबरून न जाता, क्षणिक आलेल्या दुःखांनी डगमगून न जाता, परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये गुरफटलेलो असताना हिंमत न हारता, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचं अस्तित्व न कुस करता। कारण आपण सर्वस्व आपलं पणाला लावतो,

0: इतरांसाठी लावतो आणि आपण स्वतः परिस्थितीच्या भोवऱ्यामध्ये जेव्हा गुरफटतो तेव्हा आपल्या सोबतीला कोणीच नसतं. त्यामुळं आपण त्या परिस्थितीच्या भोवऱ्यामधून निघण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा सन्मान केला पाहिजे, स्वतःच्या अस्तित्वाला कुस्करू दिलं नाही पाहिजे. म्हणजे निश्चितपणे आपण त्यातून बाहेर पडू आणि पुन्हा एकदा आनंदी जीवन जगू. जसं की आपल्या एफएमचं टॅगलाईन की आनंदी रहा आनंद लुटा, श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही माझ्यासोबत आहात म्हणजेच आरसे कैलास सोबत. आनंदी रहा आनंद लुटा.
1: एक बहुत प्यारा इंसान कल्प महमूद, मैं बहुत पसंद करता हूँ उनके करीबन सारे गाने, मैं बहुत ज्यादा पसंद करता हूँ. इंसान तो मैं क्या बताऊँ कि शायद ही कोई आदमी मुझे मिला जो तलत साहब के गाने दिल से नहीं पसंद करते और उनको दिल से नहीं पसंद करते.

0: नोबल एंड रॉयल होगा। आज अपनी किसी एक आदत, अपने किसी एक रिएक्शन को चूज करते हैं एंड देखें अपने आप को कि आज उसी परिस्थिति में अपने आप को एक नए तरह से रिस्पॉन्ड करते हुए देखें। धीरे धीरे अ न्यू वे ऑफ थिंकिंग, एक नया पैटर्न क्रिएट होना शुरू हो रहा है। दिस इज द पावरफुल बीइंग।
1: आप सुन रहे हैं पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियां बांटो।
2: श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच अखेर शब्दांचा या कविता व सारळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरसी कैलास सोबत। आनंदी रहा आनंद लुटा। आणि श्रोते हो, आजच्या शो मधल्या पुढच्या रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या काही चारोळ्या सादर करतोय। मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की तू आवरून ये तुझं मन, तू आवरून ये तुझं मन जगू दोघे काही क्षण, तू आवरून ये तुझं मन जगू दोघे काही क्षण। आणि माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे बेधुंद क्षण, तू म्हणजे बेधुंद क्षण, तू असल्यावर प्रसन्न मन। माझ्या पुढच्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू जगण्याची आस, तू म्हणजे माझा श्वास, तू म्हणजे विश्वास, तू जगण्याची आस, म्हणून तू अगदी खास, म्हणून तू अगदी खास। आणि दुसऱ्या एका चारोळीमध्ये मी लिहिलंय की ती म्हणाली तू कोणाचा, ती म्हणाली तू कोणाचा, मी म्हटलं तुझ्या मनाचा, ती म्हणाली तू कोणाचा, मी म्हटलं तिच्या मनाचा। आणि पुढच्या चारोळीत असं लिहिलंय की तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे गोंधळ निघाल का, तू म्हणजे शब्द न शब्द बोल का, तू म्हणजे सुखदाशी सर, तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे सुखदाशी सर, तू म्हणजे खट्याळ निर्झर, तू म्हणजे खट्याळ निर्झर। आणि दुसऱ्या चारोळीत तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन, तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन, तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, तू म्हणजे शब्द मी म्हणजे मौन, तुझा सहवास आहे बाकी सगळं गौण, बाकी सगळं गौण। आजच्या शो मधल्या पाऊस शीर्षकाखालील पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये मंगल बोराडे शेळके मॅडम यांनी तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून लिहिले। मंगल बोराडे शेळके मॅडम लिहित आहेत तुळजापूर जिल्हा धाराशिव येथून पाऊस शीर्षकाखाली की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस। पाऊस शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्यांचा घास तूच रे, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य रसिकाचे माधुर्य तूच रे। वाह, जगाचे जीवन शेतकऱ्याची आस, पशुपक्ष्याचा घास तूच रे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य रसिकाचं माधुर्य तूच रे, प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद मनाचा स्वानंद तूच रे, क्या बात आहे। प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद मनाचा स्वानंद तूच रे, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, तू बरसल्यावर खूप खूप बरं वाटतंय, वर्षभराचा कोड कसं पटकन सुटतंय, वर्षभराचा कोड कसं पटकन सुटतंय, असा हा पाऊस जो जगाचं जीवन आहे, शेतकऱ्यांची आस आहे आणि पशुपक्ष्यांचा घास आहे, निसर्गाचं सौंदर्य धरतीचं औदार्य आणि रसिकाचं माधुर्य, प्रेमिकांचा आनंद कवींचा छंद आणि मनाचा स्वानंद, असा हा पाऊस ज्याच्या बरसण्यानं मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि खूप सारे प्रश्न जे आहेत ते सुटतात, असं अप्रतिम असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं। पुढच्या एका कवितेमध्ये प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम यांनी प्रियदर्शिका या नावाने लिहिलंय। प्रिया पद्माकर डाखोडे मॅडम लिहित आहेत प्रियदर्शिका या नावानं, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, बंधुभाव जपणं कठीण झालं या प्रत्येक मानवाला, पडलं त्याला उठवणं, पडलं त्याला उठवणं गरजेचं वाटणं भावाला, पडलं त्याला

होणं गरजेचं वाटेना भावाला. अश्रूंचं मोल नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी, अश्रूंचं मोल नाही जाणून एकाच रक्ताचे असे जरी, बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, बंधुभाव जाती विसरून भावालाच भाऊन विचारी, भावालाच भाऊन विचारी. आणि खरंय, हे समाजातलं एक फिरादक असं वास्तव मॅडमनी मांडलेलं आहे की पैशासाठी, इस्टेटीसाठी, शेती, घरजागा, पैसा, सोनं नाणे या सर्वांसाठी भाऊ भावाचा वैरी ठरतोय. एक भाऊ दुसऱ्या भावाचा वैरी होऊच कसा शकतो? आणि पैसा, प्रॉपर्टी ही प्राथमिकता नात्यांपेक्षा कशी मोठी असू शकते? कारण जेव्हा आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येतो, आपण आजारी पडतो, आपल्या मुलाबाळांना कुटुंबांना जेव्हा गरज पडते, तेव्हा आपण हाक कोणाला देणार जर का आपल्या नात्यामध्ये कटुता असेल? आणि त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी येईल, त्या वेळेमध्ये जो आपल्यासाठी करेल, असा हक्काचा तो भाऊच तर असतो, नाही का? कारण भाऊ आणि त्यांचं नातं हे खूप अनमोल असं असतं. त्या नात्याला जपलं पाहिजे, स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. आणि जोपर्यंत स्वार्थ बाजूला ठेवला जात नाही, तोपर्यंत या नात्यामध्ये जी दरी आहे ती दरी कधीच कमी पडू शकत नाही, कमी होऊ शकत नाही. कारण भावाभावाचं नातं हे जर का टिकलं, दोघा भावांनी ठरवलं, तर ते यशाच्या अतिउच्च शिखरावर जाऊ शकतात. कारण एक गोष्ट, एक काम आणि एक व्यवहार हा एकट्याने करण्यापेक्षा दोघांनी केल्यानंतर तो अधिक सक्षम, अधिक प्रभावी होतो आणि प्रगती ही दोघांचीही होते. परंतु बऱ्याच वेळा व्यवहारामुळे असेल, कौटुंबिक कलहामुळे असेल किंवा एकमेकांची ईर्ष्या, द्वेष, मत्सर यामुळे असेल, ती नातं जे आहे ते खराब होऊन जातं आणि आपण परक्यांचा आधार घेतो आणि रक्ताच्यांना सोडतो. परक्याचा आधार किती दिवस टिकणार? आणि परक्यांचा आधार हा खरंच निस्वार्थीपणे मिळेल? या जगामध्ये असे किती लोक आहेत की जे निस्वार्थीपणे तुमच्या मदतीला येऊ शकतील, परंतु या उलट जर आपण तुलना केली रक्ताच्या नात्यांची, तर रक्ताची नाती ही निश्चितपणे मदतीला येतात. कितीही कटुता असली तरी सगळे मतभेद विसरून निस्वार्थीपणे सर्वात पुढे आपल्यासाठी धावून येणारं नातं म्हणजे रक्ताचं नातं असतं आणि त्यातल्या त्यात भावाभावाचं नातं असतं. त्यामुळं कधीही भावाला दुखवू नका. आपल्यावर अन्याय जरी थोड्याफार प्रमाणामध्ये झाला तरी सुद्धा तो सहन करा. मग तो प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये असेल, पैशाच्या बाबतीमध्ये असतील किंवा काही बोलण्यातून कटुता निर्माण झालेली असेल. मी भाऊ या अनुषंगानं लिहिलंय, माझ्या भावासाठी मी चारोळ लिहिलेली होती की माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, तो आहे म्हणून अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे, माझ्या वादळांनाही भिडतो तो, माझ्या प्रत्येक दुःखाशी लढतो तो, तो आहे म्हणून आहे अस्तित्व माझे, त्याच्या विना मी अधुरा, हेच स्वत्व माझे. तर ही भावाच्या अनुषंगानं मी एक जी चारोळी आहे ती लिहिलेली होती. आणि जसं की मॅडमनी म्हटलंय की भावाभावामधले जे संबंध आहेत ते भावाभावामधले संबंध खूप टिकले पाहिजेत, बंधुभाव जे आहे तो जपला पाहिजे. आणि सध्याच्या काळामध्ये बंधुभाव टिकवणं हे अवघड झालेलं आहे, भाऊ भावाला विचारत नाही. खूप सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये माझी मिराई या शीर्षकाखाली कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम यांनी कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले. कुमारी स्नेहा मीरा संतोष खोडके मॅडम लिहित आहेत कायगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून. माझी मिराई, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, तुझा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया तू ग केलीस, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस. वा, स्वतःचे डोळे त्रासून मला ही दुनिया तू ग दाखवलीस. मिराई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य आहे. मिराई, तुझ्या हसऱ्या चेहऱ्यातच खरं लावण्य

हे मिराई तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे, मिराई तुझ्या ममतेचं खरं कारुण्य आहे, कारुण्य आहे। वा, तर स्वतःचा श्वास रोखून मला श्वास देण्याची किमया करणारी आणि ममतेचं कारुण्य दर्शवणारी मिराई मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका रचनेमध्ये मोगरा या शीर्षकाखाली सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून लिहिले। सचिन अरमरे सर लिहित आहेत चिपळूण रत्नागिरी येथून मोगरा या शीर्षकाखाली की किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, किती गोड रूप तुझे पांढरा रंग हा झकास, दरवळतो आसवंत सारा भरून उरतो तुझा सुवास। क्या बात आहे, दरवळतो आसमंत सारा भरून उरतो तुझा सुवास, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, नाव तुझे मोगरा प्रीत शिकविशी जगाला, घेता तुला ओंजळीत, घेता तुला ओंजळीत, हर्ष वाटे मना मनाला, हर्ष वाटे मना मनाला। आणि खरंय की मोगरा नाव जरी उच्चारलं तरी चेहऱ्यावर हसू फुलतं, मोगरा ज्याचा गोड रंग आहे, जो दरवळतो तेव्हा सुगंध पसरवतो, जो दरवळतो जेव्हा तो दरवळतो तेव्हा तो प्रीत शिकवतो, मोगरा जो त्यानं तिला दिलेला असतो, मोगरा जो त्यानं तिला दिलेला आणि तिनं कुंतलामध्ये माळलेला असतो तो मोगऱ्याचा गजरा, नाही का। आणि मोगऱ्याच्या अनुषंगानं खूप सारं भरभरून असं लिहिलं गेलेलं आहे आणि मी सुद्धा माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की इवलासा मोगरा घरभर पसरला, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून, मी घरातला काना कोपरा दरवळला, मी घरातला काना कोपरा दरवळला, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, रातराणीचा गंध सुद्धा गेला मनोमन हर्षून, इवलासा मोगरा घरभर पसरला तिच्या तळहाताला अलगद स्पर्शून। तर ही मोगऱ्याच्या अनुषंगानं माझी एक चारोळी होती श्रोते हो, आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिलंय की तिमराच्या गर्भातून पहात डोकावत आहे तो चंद्रही गगनातून दुरूनच पाहत आहे, तो कूस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी, तिमिराच्या गर्भातून पहाट डोकावत आहे तो चंद्रही गगनातून दुरूनच पाहत आहे, तू कुस बदलताच वाटे पसरल्या छटा सोनेरी, मधुर मिलनातील खुनात, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे, मधुर मिलनातील खुनात मोगरा दरवळत आहे। तर ही मोगरा या मोगऱ्याच्या अनुषंगानं माझ्या काही रचना होत्या, सचिन अरमरे सरांनी चिपळूण रत्नागिरी येथून पाठवलेली मोगऱ्याच्या अनुषंगाने मोगऱ्याच्या रूपाबद्दल आणि मोगऱ्याच्या सुगंधाच्या अनुषंगाने आपल्या या शोमध्ये दरवळ पसरवणारी अप्रतिम अशी ही रचना होती। आणि यासोबतच पुढच्या एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौस्वाती शशिकांत यादव मॅडम भाग्यवान या नावाने लिहितात, दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून सौस्वाती शशिकांत यादव मॅडम यांनी भाग्यवान नावाने मुक्काम पोस्ट दुघी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथून लिहिलंय की माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात। क्या बात आहे, माणूस स्वतःच्या निवाऱ्यासाठी नको तो विचार करतोय मनात, माणूस स्वतः झाडे तोडून सावली शोधतोय उन्हात, टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात, टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगले ही नष्ट केली काही क्षणात। आणि मॅडमनी शेवटी असं लिहिलंय की मनुष्य जगाला ओरडून सांगतोय, मनुष्य जगाला ओरडून सांगतोय जंगलचा राजा राहत नाही वनात, जंगलचा राजा राहत नाही वनात, हे सांगतोय कोण तर मनुष्य सांगतोय, ज्याने स्वतःच जंगल नष्ट केली, ज्याने स्वतःच काँक्रीटचे टोले जंग इमारती उभारण्यासाठी जंगल नष्ट केली आणि स्वतःच्या निवाऱ्यासाठी माणूस हा नको तो विचार करतोय, तो झाड तोडतोय आणि उन्हात सावली शोधतोय, अगदी गाडी लावायला सुद्धा सावली नसते इतकी झाड तोडण्यात आलेली आहेत। एक सामाजिक संदेश देणारी, समाजातल्या विराधक अशा वास्तवावर प्रकाश टाकणारी खूप अप्रतिम सामाजिक संदेश असलेली मॅडमची ही रचना होती। पुढच्या

कवितेमध्ये ग्रामीण कवी या नावाने जयेश अजित उगले सरांनी दिंडोरी जिल्हा नाशिक येथून लिहिले. सर लिहितायत पुन्हा येण्यासाठी या शीर्षकाखाली की आज निरोप देत तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आता गजमजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखर. पण येईल आठवण तुमची शाळेची. तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. आज निरोप देताना तुम्हाला देताना पाणावले डोळे आम्हा सर्वांचे. आता गजबजणार नाही वर्ग आणि चिवचिवणार नाही पाखर. पण येईल आठवण तुमची शाळेची. तरी देत आहोत निरोप तुम्हाला जड अंतकरणानं. पुन्हा हे मंदिर गजबजण्यासाठी पुन्हा येण्यासाठी या शीर्षकाखाली. आणि खरंच की ज्याच्यासोबत आपण दररोज असतो, ज्याच्यासोबत आपण आयुष्यातला बराचसा वेळ घालवतो, ज्याच्यासोबत आपण शिकतो, ज्यांच्याकडून आपण अनुभव घेतो, ज्यांच्याकडून आपण अभ्यासाचे धडे गिरवतो, आणि एक वेळ अशी येते की निरोप घेण्याची वेळ येते. आणि निरोप घेण्याची वेळ आल्यानंतर अंतःकरण हे जड होत, डोळे टपटपतात, परंतु ते सत्य असतं जे स्वीकारावं लागतं आणि निरोप द्यावा लागतो. खूप गहिरा असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच अखेर शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा, भेटूया छोट्याशा ब्रेक.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: वेलकम बॅक श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा. या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत. आणि श्रोते हो, आपण आपल्या या शो मध्ये आपल्या जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर कविता सादर करत असतो, चारोळ्या सादर करीत असतो. रविवारी, प्रत्येक रविवारी दुपारी 2 वाजता आपला हा शो असतो, ज्यामध्ये आपण या रचना सादर करत असतो. मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की माझ्या प्रेमाचा गुलाबी रंग तुझ्या गोऱ्या गोबऱ्या गालावर खुललाय. माझ्या प्रेमाचा गुलाबी रंग तुझ्या गोऱ्या गोबऱ्या गालावर खुललाय. मी ती एवढी सुंदर का दिसते, मी ती एवढी सुंदर का दिसते असा प्रश्न गालावरच्या तिळाला पडलाय. मी ती एवढी सुंदर का दिसते असा प्रश्न तिच्या गालावरच्या तिळाला पडलाय. तर ही माझी एक चारोळी होती. माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते. मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते तर ती म्हणाली की मी तिला म्हटलं की तू खूप गोड दिसते तर ती म्हणाली की तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते, तुझं प्रतिबिंब डोळ्यात हसते. तर या माझ्या काही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि यासोबतच आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या 2 चारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रामचंद्र किल्लेदार सरांनी ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून लिहिलंय. रामचंद्र किल्लेदार सर लिहित आहेत ग्वाल्हेर मध्य प्रदेश येथून. पहिल्या चारोळीमध्ये की का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार. का काढता असे उद्गार, करता कोणाच्या पित्रांचा उद्धार. संयमाने वागा कधीतरी, तुम्ही माणूस आहे यार. संयमाने वागा कधीतरी, तुम्ही माणूस आहे यार. आणि बऱ्याच वेळा आपण पाहतो की अगदी पूर्वजांचा सुद्धा उद्धार केला जातो बोलता बोलता भांडणामध्ये द्वेषापोटी. तर सरांनी त्यांना एक सल्ला दिलेला आहे की जरा संयमाने वागा आणि तुम्ही माणूस आहात, माणसासारखं वागा. तर खूप सुंदर संदेश होता या चारोळीमध्ये. दुसऱ्या चारोळीमध्ये सरलीत आहेत की रोज रोजची दगदग, रोज रोजचा तो व्याप. रोज रोजची दगदग, रोज रोजचा तो व्याप. कंटाळून कसे काय चालणार, कंटाळून कसे काय चालणार. हीच तर आहे जीवनाची चाल, हीच तर आहे जीवनाची चाल. आणि खरंय की रोजच्या दगदगीनं, रोजच्या व्यापानं माणूस थकतो, त्रासतो, परंतु कंटाळता येत नाही, थकता येत नाही, थांबता येत नाही. जीवनाचा प्रवास हा सतत निरंतर चालू ठेवावा लागतो. आपली सुख दुःख बाजूला ठेवून आपल्या कर्तव्याप्रती आपण प्रामाणिक राहावं लागतं. कारण काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यालाच कराव्या लागतात. आपली जागा कोणी घेऊ शकत नाही. आपण इतरांना सांगू शकतो परंतु त्यांना त्या जमतीलच असं नाही, ज्यामुळे नुकसान होतं. तर जो व्याप आहे, जी दगदग आहे, मनातली ही जी काही धाकधूक असते, याला सरांतीकडे वळूया. ज्यामध्ये रंजना रघुनाथ भैसारे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. बाई प्रेमाची आज आज जीव संपवतो, जीव संपवतो घाई घाई. असला जरी अविळ होतो जणू, आई बापाची पुण्याई नाही स्मरत, आई बापाची पुण्याई. आणि खरंय की प्रेम हे जेवढं सुंदर आहे तेवढंच जीवघेणास आहे. प्रेम हे जेवढं आनंददायी आहे तेवढंच दुःखदायी सुद्धा आहे. आणि आजकालची मुलं ही या प्रेमापोटी नैराश्येने स्वतःचं जीवन संपवत आहेत.

आणि ती कृत्य करत असताना त्यांना स्वतःच्या आई वडिलांचं सुद्धा विचार येत नाही. तो ठाम असतो पण प्रेमामध्ये हरतो, कारण तिथं मन गुंतलेलं असतं. त्यामुळे कोणालाही दुखावताना, कोणालाही बोलताना खूप विचार करून बोला. आपण सहज बोललेल्या गोष्टी कोणाच्या तरी मनावर खोलवर घाव करू शकतात. आपण सहजपणे बोललेल्या गोष्टीने कोणीतरी कायमचा उद्ध्वस्त होऊ शकतो. आपण सहज बोललेल्या गोष्टीमुळे एखाद्याच्या मनाला एवढी मोठी जखम होऊ शकते जी त्याच्या आयुष्यामध्ये कधीच भरून सुद्धा येऊ शकत नाही. आणि विशेषतः जे हळवी माणसं असतात तर त्यांच्या तर ते खूप जिव्हारी लागतं आणि ते टोकाचं पाऊल सुद्धा उचलतात, कारण तिथं प्रेम असतं. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीवर जिवापाडाचं प्रेम केलेलं असतं आणि ज्याच्यावर प्रेम केलं त्याच व्यक्तीने जर का घाव दिले, त्याच व्यक्तीने जर का अपराधीपणाची भावना दिली, त्याच व्यक्तीने जर का अत्यंत खालच्या लेवलला जाऊन बोललं गेलं, तर मात्र माणूस हा आतून तुटतो, माणूस हा आतून उद्ध्वस्त होतो आणि नैराश्यमध्ये जातो. त्यामुळे बोलताना संयम पाळला पाहिजे आणि ज्याला बोललं त्याने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्याने बोलला तो त्याचा प्रश्न होता. आपण त्याला मनावर किती घ्यायचं, आपण त्याचा विचार किती करायचा आणि त्या गोष्टीसाठी आपण स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं जीवन या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण दुःखामध्ये जायचं का? इतरही आपल्याला लोक आहेत, आपण त्यांच्यासाठी जगलं पाहिजे, आपण त्यातून सावरलं पाहिजे, आपण त्यातून सावरत सावरत पुढे गेलं पाहिजे, नाही का? खूप अप्रतिम सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. संघर्ष या शीर्षकाखालील पुढच्या रचनेकडे आपण वळूया. हर्षा भुरे मॅडम यांनी भंडारा येथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे संघर्ष या शीर्षकाखाली, की स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष. स्वप्न साकार करण्या करा लागतो संघर्ष, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष. वा, उगवते त्यातूनच नवी पहाट उत्कर्ष. संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे, संघर्षातून घ्यावेत अनुभव जीवनाचे, एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, एकमेव साधन ते पर्व नवे बघण्याचे, पर्व नवे बघण्याचे. आणि खरंय की स्वप्ने साकार करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. आपल्याला जे आपल्या अवतीभोवती मोठी माणसं दिसतात, वयाने, पदाने, पैशाने, प्रतिष्ठेने आणि समृद्ध झालेली, त्या माणसांनी संघर्ष केलेला आहे. आपल्याला त्यांचं यश दिसतं पण त्यांच्या जागलेल्या रात्री आपल्याला माहीत नसतात, त्यांनी काढलेले दिवस आपल्याला माहीत नसतात, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये किती संघर्ष केलेला आहे ही गोष्ट बऱ्याच वेळा जगासमोर येत नाही. दिसतं ते यश, दिसतं तो पैसा आणि दिसतं ते साम्राज्य, परंतु संघर्षाशिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही, संघर्षाशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. हा सुंदर सकारात्मक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये प्रमोद शंकरराव हमंद सरांनी पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून लिहिले. प्रमोद शंकरराव हमंद सर लिहित आहेत मथुरानगर पांढरकवडा जिल्हा यवतमाळ येथून, की आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे, आयुष्याचे पान उघडत एक एक पाऊल पुढे टाकणे, दुःखाने रडविले जरी वाटेत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे. क्या बात आहे, दुःखाने रडविले जरी वाटेत हसत हसत हसत पुन्हा जीवनाचे ध्येय गाठणे. जे आपलं नाही तेच हरवेल, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो, जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो. आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या उद्याच्या सुखाला शोधतो, आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या सुखाला शोधतो. जे आपलं नाही तेच हरवेल याच काळजीत माणूस जगतो, आजच्या सुखाला हरवूनी उद्याच्या सुखाला शोधतो, उद्याच्या सुखाला शोधतो. तर जीवन जगण्याचा एक साधा सोपा मार्ग सरांच्या या अप्रतिम अशा कवितेमध्ये होता, की आयुष्याचं पान उघडत आपण एक एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे आणि दुःखाने रडवलं तरी आपण हसत जीवनाचं ध्येय गाठलं पाहिजे, नाही का? आणि बऱ्याच वेळा जसं सरांनी म्हटलंय की जे आपलं नाही तेच हरवेल या काळजीत माणूस जगतो.

कारण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की जो मैने पाया वो रब की मेहरबानी आहे और जो मैने खोया वो मेरी नादानी आहे, म्हणजे जेवढं आपल्या पाशी आहे तेवढंच आपलं आहे आणि जे आपल्या पाशी नाही किंवा जे अजून मिळालेलं नाही ते आपलं नाही असं समजून जर जीवन जगलं तर मला असं वाटतं की आपलं जीवन हे आनंदी होईल. जसं सरांनी म्हटलेलं आहे की जे आपलं नाही नसलेल्या गोष्टी हरवतील या भीतीने आपण आपलं जीवनच दुःखमय करून टाकतो. जे अजून मिळायचंय किंवा जे आपलं नव्हतं आपण त्याच्या अति अपेक्षा केलेल्या होत्या, आपल्याला माहित आहे की ते आपलं नव्हतं पण ते मिळालं नाही याचं दुःख जास्त आहे. प्रयत्न आपल्या हातामध्ये आहेत, प्रामाणिकपणा आपल्या हातामध्ये आहे आणि कष्ट करण्याची जिद्द आपल्या हातामध्ये आहे. आपण तेवढंच केलं पाहिजे. आपण अति कोणतीही गोष्ट मिळवण्याच्या नादामध्ये आपण सुखाला हरवून बसतो असे सुंदर असे भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि याबरोबरच पापण्या या शीर्षकाखालील पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. नीता देठे मॅडम लिहित आहेत माटुंगा मुंबई येथून. नीता देठे मॅडम यांनी माटुंगा मुंबई येथून लिहिले पापण्या या शीर्षकाखाली की पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव. क्या बात आहे. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. हलकेच मिटता पापण्या जग सारे विसरून जाई. हलकेच मिटता पापण्या जग सारे विसरून जाई. उघडता पुन्हा हळुवार, उघडता पुन्हा हळुवार, नवे सूर जुळून येई, नवे सूर जुळून येई. पापण्यांच्या सावलीत लपले स्वप्नांचे गाव, डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबला भावनांचा ठाव. वाह. तर पापण्या आणि पापण्याआडचं स्वप्नांचं गाव, जिथं त्या डोळ्यांच्या किनाऱ्यावर थांबलेला भावनांचा ठाव मॅडमनी शब्दबद्ध केलेला. आणि पापण्याआड खूप साऱ्या गोष्टी असतात, त्या कधी ओघळतात तर त्या कधी पापणीआड लपून राहतात. त्यामुळं हलकेच जेव्हा पापण्या आपण मिटतो तेव्हा सारं जग विसरून जातो आणि पापणी पुन्हा जेव्हा उघडली जाते तेव्हा आपल्याला नवं जग दिसतं, नवे सूर जुळून येतात. खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका चारोळीमध्ये सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम लिहित आहेत सातारा येथून. सौ वैशाली हनुमंत डोईफोडे मॅडम यांनी सातारा येथून लिहिले की आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं, त्याशिवाय स्वर्गसुखी तिला फिकं वाटतं, त्याशिवाय स्वर्गसुखी तिला फिकं वाटतं. आईचं सुख लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू असतं. आणि खरंय की लेकरू हसलं तर आईला सुख वाटतं. आई ती आईच असते, ती प्राण्यांमधली आई असो, मानवांमधली असो किंवा पशुपक्ष्यांमधली असो. खूप वेळा आपण व्हिडिओमध्ये सुद्धा पाहतो की एक आई आपल्या लेकरासाठी कोणत्याही टोकाचा संघर्ष करते आणि त्या लेकराच्या चेहऱ्यावरचं हसू जे आहे ते तिला अनमोल वाटतं. खूप अप्रतिम चारच ओळीमध्ये अगदी बोलके भाव मांडणारी मॅडमची ही रचना होती. पुढच्या एका कवितेमध्ये श्री श्रीकांत पाटील सरांनी राजधानी रायगड येथून लिहिले. श्री श्रीकांत पाटील सर लिहित आहेत राजधानी रायगड येथून दीपस्तंभ या शीर्षकाखाली की पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा. वाह. पुरातन मंदिराचा सौंदर्यात्मक वारसा, दगडात रचलेला कोरीव कलेचा ठसा. अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई. याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई. असा हा दीपस्तंभ. आणि आपल्याला सर्वांना माहीत आहे की पुरातन मंदिर आजही आहे, त्याचा सौंदर्यात्मक वारसा आहे, त्याला खूप मोठा इतिहास आहे आणि त्याच्या प्रत्येक दगडामध्ये कोरीव जी आहे कला, त्याचे ठसे जे आहेत ते आपल्याला उमटलेले दिसतात. आपण बऱ्याच वेळा अशा पुरातन ठिकाणी जातो, गड किल्ले असतील, मंदिर असतील, तर त्याचं पावित्र्य आपण जपलं पाहिजे. त्या ठिकाणी आपण घाण केली नाही पाहिजे. त्या ठिकाणी निसर्ग जो तिथला आहे तर त्याचं संवर्धन केलं पाहिजे. सरांनी या दीपस्तंभ शीर्षकाखाली रचनेमध्ये खूप अप्रतिम आणि सुंदर असे भाव जे आहेत ते व्यक्त केलेले आहेत की अंधाऱ्या रात्रीत शोभे भव्य अशी रोषणाई, याची देही याची डोळा दिव्य दर्शनाची घाई, दिव्य दर्शनाची घाई. आणि खराय श्रोते हो की दिव्य दर्शनाची घाई त्या

मंदिरांना पुरातन वास्तूंना पाहिल्यानंतर आपल्याला लागते. आणि श्रोतेहो, तुम्ही घड्याळ पाहिलंय का? खूप सुंदर सुंदर रचना होत्या. आज आपल्या सर्वांच्या रचना थोड्याशा कमी होत्या, म्हणून मला माझ्या रचना सादर करण्याची संधी मिळाली जी तुमच्यामुळे मिळाली. त्यामुळे मी माझ्याही काही रचना सादर केल्या. आणि श्रोतेहो, बघता बघता आपल्या शोची वेळ संपलेली आहे, घड्याळ मला खुणावत आहे, त्यामुळे खरंच चढ अंतकरणानं मला आजच्या शो पुरता तुमचा निरोप घ्यावा लागणार आहे. कारण मी चढ अंतकरणानं यासाठी म्हटलं की येणारे दोन रविवार आपला शो होणार नाही. मी आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं, काश्मीर टूरवर असल्यामुळं आपले दोन रविवारचे शो जे आहेत ते होणार नाहीत, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि श्रोतेहो, भेटूया पुन्हा रविवारी, दोन रविवार नंतर, रविवारी दुपारी ठीक 2 वाजता. तोपर्यंत तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आपण ऐकत आहात रेडिओ शिवनेरी 90.4 FM वर, आवाज तुमचा आमचा. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वड म्हणजेच वटवृक्ष. पृथ्वीवरील औषधी गुणधर्मांनी युक्त अशा ह्या प्राचीन आणि धार्मिक वृक्षाबद्दल आज आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. वडाचं झाड आपल्याला आठवते ते फक्त वटपौर्णिमेला, पण खरं तर हे झाड आपल्याला दशकानुदशके सावली देत असतं. वडाचं झाड एकदा का लावले की त्याची साथ अनेक शतके मिळते. वडाच्या झाडाच्या पारंब्या आणि वडाचं झाड हे कायमच सर्वांना हवं हवंसं वाटतं. या झाडापासून ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा होतो, त्यामुळेच पुराणांमध्ये या झाडाचे महत्व राखले जावे म्हणूनच आपल्या ऋषीमुनींनी वटपौर्णिमेला याचे पूजन करावे असे सांगितलेले आहे. वडाचे मराठी नाव वटवृक्ष असून इंग्रजी भाषेमध्ये बनियान ट्री असे म्हणतात. हा भारतीय उपखंडात आढळणारा एक मोठा वृक्ष आहे. वड म्हणजे फायकस या प्रजातीत मोडणारी फायकस बेंगालेन्सिस नावाची एक जात आहे. अतिविशाल प्रचंड विस्ताराचा हा वृक्ष सर्वसाधारणपणे 15 ते 20 मीटर उंच वाढतो. याच्या फांद्यांना फुटलेल्या मुळ्या जमिनीपर्यंत पोचतात, त्यांना पारंबे असे म्हणतात. जमिनीपर्यंत पोचल्यावर पारंब्यांना खोडाचा आकार येऊ लागतो व त्यातूनच झाडाच्या मुख्य खोडाभोवती बनलेल्या इतर खोडाचा विस्तार होत जातो. पारंब्या वरून खाली येतात म्हणून या वृक्षाला न्यग्रोध असेही म्हणतात. हे झाड भारतात सर्वप्रथम पश्चिम बंगालमध्ये दिसले म्हणून याला बेंगालेन्सिस, तर बंगाली भाषेत व्यापाऱ्याला बनिया म्हणतात म्हणून या झाडाला बनियन ट्री असे इंग्रजी नाव पडले. वड हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे. मित्रांनो, भारतातील काही शहरांमध्ये प्राचीन आणि विस्तीर्ण असे वटवृक्ष आढळतात. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात वडचिंचोली येथील एक वटवृक्ष 2.5 एकर भूमीवर पसरलेला आहे. तर बिहारमधील कमिटीत गावातील वृक्ष, गुजरातमधील नर्मदेच्या मुखाजवळील कबीरवट, कोलकाता येथील शिवफूट बोटॅनिकल गार्डनमधील विस्तीर्ण पसरलेला वड हा अतिप्रचंड असून त्याच्या छायेत 4 ते 5 हजार लोक सहज बसू शकतात. शिवफूट वनस्पती उद्यानातील वटवृक्षाचे वय 350 वर्ष आहे. चेन्नई येथील अड्यारच्या थिओसॉफिकल सोसायटी येथे आणि सातारा शहराजवळ असेच वडाचे प्राचीन वृक्ष आहेत. पातूरजवळ असलेल्या

अंबाशी येथील गावात असलेल्या वड हाही सुमारे 1.5 एकर परिसरात पसरलेला आहे. मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वड म्हणजेच वटवृक्ष। विश्रांतीपूर्वी आपण याचे प्रास्ताविक बघितलेलेच आहे। आता ह्यानंतर वडाच्या झाडाचे वर्णन म्हणजेच त्याची पाने, फळे, फुले, खोड आणि मूळ याबद्दल थोडीशी माहिती घेऊया। वडाचे खोड मजबूत, गुळगुळीत व चिकयुक्त असते। पाने मोठी, रुंद, गोल, किंचित लांबट असतात। ही पाने गडद हिरव्या रंगाची, मऊ, तजेलदार असतात। पाठीमागे मात्र फिकट असतात। हिरवट रंगाची फुले आणि फळे अतिशय लहान, चटकन नजरेत नवरणारी असतात। पुष्कळ वेळा ती फळांप्रमाणे दिसतात, पण तो पुष्पाशय असतो। याची फळे पानांचे देठ आणि खोड यांच्यामध्ये फांदीवर, खोडावर येतात। सुरुवातीला ती फळे हिरवी व कठीण असतात, परंतु पिकल्यानंतर लाल व मऊ होतात। वेगवेगळे पक्षी आणि माकडे यांना ही फळे खूप आवडतात। वडाची फळे देखणी असतात, लाल चुटूक, गोलाकार, पानांच्या देठालगत जोडी जोडीने येतात। फळांमध्ये लहान अळ्या व किडे असतात, त्यामुळे माणसे ही फळे सहसा खात नाहीत। फळांचा हंगाम फेब्रुवारी ते मे पर्यंत असतो। मित्रांनो, ह्यानंतर सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व वटवृक्षाचे कोणते आहे हे आपण आता जाणून घेऊया। वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे। वटपौर्णिमा हा सण ह्याच झाडाशी संबंधित आहे। सावित्रीने आपला पती सत्यवानाचे प्राण परत आणले। यमाची आराधना करून सत्यवानास जिवंत केले ते ह्याच वृक्षाखाली। म्हणून आपल्या पतीस दीर्घायुष्य लाभावे ह्यासाठी हिंदू सुवासिनी स्त्रिया वटवृक्षाला वटपौर्णिमेला या वृक्षाची मनोभावे पूजा करतात। चार वेदांपैकी ऋग्वेद व अथर्व वेदात वडाचा उल्लेख आढळतो। कुरुक्षेत्री देवांनी महायज्ञ केला, त्यावेळी सोमचमसाचे मुख त्यांनी खालच्या बाजूला करून ठेवले। त्या सोमचमसाचा एक वटवृक्ष बनला अशी शतपथ ब्राह्मणामध्ये याच्या उत्पत्तीची कथा आहे। वड हा याज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे याच झाडाच्या लाकडाची बनवितात। सृष्टी निर्माण होण्यापूर्वी प्रलयकालीन भागात भगवान श्री विष्णू वटपत्रावर बालरूपात शयन करत असत अशी पौराणिक कथा आहे। ब्रह्मदेवाचे वड हे निवासस्थान आहे अशी हिंदू धर्मीयांची धारणा आहे। तसेच भगवान शिवांचेही या वृक्षावर निवासस्थान आहे असे मानतात। ह्यानंतर कृष्णवट ह्या वडाच्या प्रकाराबद्दल जी आख्यायिका प्रसिद्ध आहे त्याबद्दल। कृष्णवट नावाचा एक वडाचा प्रकार आहे। त्याची पाने किंचित वाकलेली असल्यामुळे ते द्रोणासारखे दिसतात। एके दिवशी गोपाल कृष्ण गायींना घेऊन रानात गेले असता गोपी प्रेमभराने लोणी घेऊन तेथे गेल्या व त्यास आग्रह करून लोणी खाऊ घालू लागल्या। तेव्हा गोपालाने ते लोणी आपल्या सर्व सवंगड्यांना खाऊ घातले व मनामनात समरसतेचा भाव जागृत केला। गोपी, सवंगडी आणि श्री गोपाल एक झाले। हे लोणी सर्वांना वाटण्यासाठी वडाची पाने तोडून ती जराशी मुडपून त्याचे

द्रोण तयार केले गेले। तेव्हापासून त्या वडाची पाने द्रोणासारखी बनली व पुढेही तशाच प्रकारची पाने त्या वृक्षास येऊ लागली। त्यामुळेच या वटवृक्षाला कृष्णवट असे नाव पडले आहे अशी आख्यायिका आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वटवृक्ष म्हणजेच वड। विश्रांतीपूर्वी आपण वडाच्या झाडाचे वर्णन बघितलेले आहे, तसेच वडाचे सांस्कृतिक महत्व आणि धार्मिक आख्यायिका याबद्दल माहिती घेतलेली आहे। यानंतर आपण वडाचे आयुर्वेदीय उपयोग याबद्दल थोडेसे बोलणार आहोत। श्रोते हो, तापवड किंवा वटवृक्षाचे आरोग्याला होणारे फायदे किती अफलातून आहेत हे तुम्हाला माहित आहे का? परंतु मंडळी, आपल्यापैकी अनेकांना याची कल्पनाच नसते। वडाचे झाड हे केवळ पूजेसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठी कशाप्रकारे उपयोगी आहे, तसेच मानवी त्वचेसाठी आणि शरीराच्या अन्य भागांच्या समस्यांसाठी वडाची पाने, फळे, फुले, मूळ, चीक आणि खोडाचा आयुर्वेदामध्ये कशाप्रकारे उपयोग केला जातो याची महत्वाची माहिती याप्रमाणे। मित्रांनो, पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे एका तासाला साधारण 712 किलो इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन वातावरणामध्ये सोडते। वडाच्या झाडाखाली तुम्ही जितक्या जास्त वेळ बसता तितका जास्त वेळ तुमच्या शरीराला आवश्यक असा ऑक्सिजन मिळत राहतो। वडाच्या काटक्यांचा उपयोग हा होम हवनामध्ये आणि यज्ञामध्ये समिधा म्हणून करण्यात येतो। तसंच वडाच्या प्रत्येक फांदी, पारंबी आणि पानांमधूनही नवीन वटवृक्ष जन्माला येतो, त्यामुळे या वृक्षाला अक्षयवट असेही म्हणतात। त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाचं पूजन केलं जातं। वडाचे झाड सदापर्णी आहे, अर्थात हे झाड कधीच सुकत नाही। वडाचा चीक हा दातदुखी आणि संधिवात यामध्ये तसेच तळपायांच्या भेगांवर फायदेशीर ठरतो। वड हे केशवर्धक आहे। वडाच्या झाडांमध्ये केसांसाठी पोषक तत्वे असतात, त्यामुळेच ह्याच्या पारंब्या शिककाईमध्ये घालून त्या उकळून थंड केल्यास आणि त्या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ छान होते। पोटात जंत झाल्यास वडाच्या पारंब्यांचे कोवळे अंकुर वाटून घेऊन त्याचा रस देण्यात येतो। तसेच आव अथवा अतिसार झाल्यास ताकामध्ये मिसळून हे घेतल्यास लवकर बरे वाटते। विंचवाचे विष काढण्यासाठीही आपण याचा उपयोग करू शकतो। तसेच पायांवर भिंगरी अथवा चिखल्या झाल्यास वडाचा चीक लावला जातो। श्रोते हो, ताप कमी होण्यासाठी वडाच्या पारंब्याचा रस घेतल्यास घाम येऊन ताप उतरतो। शरीरात अचानक लचक भरल्यास किंवा सांधे दुखत असल्यास वडाची पाने थोडी गरम करून लावल्यास सांधे मोकळे होतात। वडाच्या सालींचा काढा मधुमेहावर गुणकारी ठरतो। कुणाला मधुमेह असेल तर त्यांनी हा काढा नियमितपणे प्यायल्यास मधुमेह दूर होऊ शकतो। दातांमधील वेदना थांबवण्यासाठी वडाची साल उकळून त्याने चूळ भरावी। तसेच शरीरावर जखमा झाल्यास वडाच्या झाडाचा चीक लावल्यास जखमा लवकर भरून निघतात। तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती।

नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे वटवृक्ष म्हणजेच वड। विश्रांतीपूर्वी आपण वडाचे आयुर्वेदीय उपयोग बघितलेलेच आहेत, परंतु वडाचे इतरही आरोग्यदायी फायदे आहेत। वडाचा उपयोग चेहरा उजळण्यासाठी, कानांच्या अनेक समस्यांवर, नाकातून येणारे रक्त थांबवण्यावर, उलटीवर, खाजेवर, रक्तस्त्राव थांबवण्यासाठी, भाजलेल्या जागी, मूत्रविकारांवर, अल्सरवर, तसेच डोळ्यांच्या आरोग्यासाठी देखील केला जातो। परंतु मित्रांनो, हे सर्व उपचार आपण डॉक्टरी किंवा वैद्याच्या योग्य सल्ल्यानुसारच करावे हे केव्हाही हितावह ठरते। तसे तर वडाच्या झाडामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, याला कोणतेही वैज्ञानिक कारणही नाहीये। परंतु कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रांमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही प्रकारच्या औषधाचा शरीरासाठी अर्थात आरोग्यासाठी उपयोग करत असाल तर तुम्ही एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। याचा कोणताही दुष्परिणाम तुम्हाला होऊ न देण्यासाठी ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्हाला जर वडाच्या झाडाची साल, मूळ आणि पानं अथवा चीक यांच्यापासून कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल तर त्याचा उपयोग त्वरित बंद करा आणि डॉक्टरांकडे वेळीच जा। तर मंडळी, याबरोबरच आपली अक्षयवट म्हणजेच वटवृक्षाबद्दलची, वडाबद्दलची संपूर्ण माहिती येथेच पूर्ण होत आहे। या भागात एवढेच। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।